0: असुदे कितीही ताण, कर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 9011020177. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा, जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत। चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.
1: नमस्कार नगरकर, मी अमिता बेहरे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकता स्नेहल यांच लोकमध्य रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आर्जन तुमच्या सोबत आहे. आठवड्याला सुरुवात झालेली आहे, वीकेंड नंतर आपण भेटतोय आणि आज आहे 10 ऑगस्ट 2026 आजची तारीख. आणि गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, सुप्रभात. वार आहे आज सोमवार आणि वीकेंड नंतर आपण भेटतो आहोत आणि दिवसाची छान प्रसन्न सुरुवात करूयात. सगळ्या नगरकरांना खूप मनापासून मी नमस्कार करते आणि आपल्या नगरसेन तरंग या कार्यक्रमाला सुरुवात करते. श्रोते हो, आज आपण सार्थ दासबोधातील सुंदर अशा एका विवेक निरूपणानं आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात, या आठवड्याला सुरुवात करूयात. चंचळ निश्चळाची संधी तेथे भांबावते बुद्धी, कर्म मार्गाचे जे विधी ते मग अलीकडे. इथं या निरूपणामध्ये सांगितलंय की चंचळ अंतरात्मा जो आहे त्याच्याकडून निश्चल परब्रह्माकडे जाताना संधी काळामध्ये, म्हणजे त्याच्या सगळ्या काळामध्ये जे काही शून्यत्वाचं विघ्न येतं तिथे साधकाची बुद्धी भांबावून जाते, त्याची बुद्धी भरकटल्यासारखी वागते. आणि म्हणूनच शून्याला परब्रह्म समजण्याचा संभव जो असतो त्या स्थितीमध्ये कर्ममार्गाचं विधिनिधेश अलीकडे राहतं. आणि या विवेक निरूपणानं आपण आपल्या दिवसाला सुरुवात केलेली आहे. सार्थ दासबोधातील सुंदर विवेक निरूपण आपण रोज जाणून घेत असतो. अनु आहे तुमच्यासोबत, दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात. गुड मॉर्निंग.
1: आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: Thank you.

झालं, एक होती मुलगी, एकदा की नाही

मग आला ससा, मग आला ससा, पांढऱ्या शुभ्र लोकरीचा गुंडा जसा म्हणतो कसा, बघा बघा मी तिला हसवतो कसा, पण झालं काय माहितीये, गेला रडत रडत स्वतःच ढसा ढसा

0: तर आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग या कार्यक्रमात शुभ सकाळ आणि विवेक निरूपणानं आपण आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करतो आहोत आणि आठवड्याला आपण सुरुवात करतो आहोत. देव सकाळाचे मूळ देवाचं मूळ नाडाळ परब्रह्म ते निथळ निर्विकारी. देव आणि अंतरात्मा याचं उदाहरण या निरूपणामध्ये दिलेलं दिसतं. देव किंवा अंतरात्मा हाच सगळ्याचं मूळ आहे असं सांगितलंय, पण तरी सुद्धा त्या देवाला ना मूळ आहे ना शेंडा आहे अशी परिस्थिती आहे. आणि मग परब्रह्म ते निश्चळ निर्विकारी, म्हणजे परब्रह्म फक्त हेच निश्चल आहे निर्विकारी आहे असं या सार्थ दासबोधातील विवेक निरूपणामध्ये सांगितलेलं आहे. याच विवेक निरूपणामध्ये तिसऱ्या रचनेकडे आपण जाणार आहोत अगदी थोड्याच वेळामध्ये. मराठी गीतांचा तुम्ही आस्वाद घेताय, ऐकत राहा रेडिओनगर 90.4 FM आवाज तुम.
1: रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओनगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओनगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आर्जन तुमच्या सोबत आणि नगरसंतरंग हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय. निर्विकारी आणि विकारी एक म्हणेल तो भिकारी, विचाराची होती वारी देखत देखता. आता या सार्थ दासबोधातील विवेक निरूपणामध्ये तिसऱ्या निरूपणामध्ये आपल्याला काय सांगतात, निर्विकारी परब्रह्म आणि विकारी अंतरात्मा हे काय आहे, तर हे वेगळं नाही आहे, हे एकच आहे. आपला अंतरात्मा परब्रह्म हे एकच आहे आणि असं जो कोणी म्हणेल तो विवेकाच्या दृष्टीनं भिकारी आहे असं म्हटलं आहे. चंचलतेचं आणि निश्चलतेचं या सगळ्याच निरूपणामध्ये उदाहरण दिलेलं आहे आणि इथे एकच असल्याचा विचार सारासार विवेकानं नष्ट होतो असं या विवेकमध्ये या निरूपणामध्ये म्हटलेलं आहे. श्रोते हो, आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात आपण करत आहोत. अनु आहे तुमच्या सोबत, अगदी थोड्याच वेळात पुन्हा येते भेटायला. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्हाला.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचे अंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि आज आहे 10 ऑगस्ट आणि आज आहे वार सोमवार. आजचा दिनविशेष आपण जाणून घेऊया. 1675 चार्ल्स दुसरा यानं ग्रीनिचमध्ये जगप्रसिद्ध वेधशाळेचा रॉयल ऑब्झर्वेटरीचा शिलान्यास केला. 1810 स्मिथ सोनियन इन्स्टिट्यूशनची स्थापना झाली. मिसुरी हे अमेरिकेचं 24वं राज्य 1821 दुसऱ्या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या आणि हद्दपार केलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना राष्ट्रपती डोनाल्ड रेगन यांनी प्रत्येकी $20,000 भरपाई देण्याचं 1988 कबूल केलं. मॅगेलान हे अंतराळयान शुक्रवार 1990 पोहोचलं. औषधांच्या दुकानात विकल्या जाणाऱ्या औषधामध्ये प्राणीज पदार्थ आहे असा उल्लेख वेष्टनावर करणं अनिवार्य करण्यात आलं होतं 1999 साली आणि केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय खात्यानं हा महत्वाचा निर्णय घेतला. महत्वाचे दिनविशेष आपण जाणून घेतोय. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात आज आहे 10 ऑगस्ट आणि दिनविशेष आज असं आपण जाणून घेतोय. इसवी सन 1741 मध्ये त्रावणकोरचे राजा मार्तंड वर्मा यांनी डच ईस्ट इंडिया कंपनीची पराभव करून भारतातील डच वसाहतवादी स्थापन केली आणि एका राजवटीचा अंत घडवून आणला. म्युसी डू लुअर पॅरिस फ्रान्समध्ये 1793 मध्ये सुरू. फेलिक्स हॉफमन जर्मन रसायनशास्त्रज्ञ आणि ॲसिटीसिलिफिक या ठिकाणी संश्लेषण करण्याचा सुधारित मार्ग 1898 मध्ये सोसला. दुसरं महायुद्ध, नारवाची लढाई, जर्मनीचा विजय, लढाई संपली आणि 1944 मध्ये ही घटना घडली. दुसरं महायुद्ध झालं होतं 1944 मध्ये आणि ग्वागमची लढाई सुद्धा याच वेळी संपली होती. स्पेस शटल प्रोग्राम 2001 मध्ये झाला आणि स्पेस शटल डिस्कवरी STS-105 वर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर हा प्रक्षेपित करण्यात आला. इंडियन फिजिक्स असोसिएशन तर्फे देण्यात येणारा डॉक्टर मोवा चिपळूणकर स्मृती पुरस्कार डॉक्टर निवास पाटील आणि डॉक्टर प्रकाश तुपे यांना 1999 मध्ये जाहीर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठे कुठे जायचं फिरायला रे, कुठे कुठे जायचं फिरायला.
3: नमस्कार, मी आकांक्षा राजे, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: आपण ऐकता स्नेहालय लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी आहे अर्जुन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM। आज आहे 10 ऑगस्ट आणि आजचा महत्वाचा दिनविशेष, इसवी सन 1755 पाचवा पेशवा नारायणराव पेशवे यांचा जन्म, इटलीचे पहिले पंतप्रधान कॅमिलो बेन्सो यांचा 1810 जन्म, नेस्ले कंपनीचे संस्थापक हेन्री नेस्ले यांचा 1814 जन्म, जयपूर आणि अत्रौली घराण्याचे संस्थापक कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक गानसम्राट उस्ताद अलादिया खा यांचा 1855 जन्म, संगीतशास्त्रकार हिंदुस्थानी संगीताचे प्रसारक संशोधक आणि गांधर्व कॉलेजचे एक संस्थापक पंडित विष्णू नारायण भातखंडे यांचा 1860 जन्म, 1874 अमेरिकेचे 31वे राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हूवर यांचा 1874 जन्म। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही, वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये। सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

तर आपण एकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात 10 ऑगस्टचा दिनविशेष आपण जाणून घेतो आहोत. मोनोपोली खेळाचे निर्माते चार्ल्स डॅरो यांचा 1889 मध्ये जन्म, भारताचे चौथे राष्ट्रपती, लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री व्ही व्ही गिरी यांचा 1894 मध्ये जन्म, कॅनेडियन अमेरिकन अभिनेत्री नॉर्मा शेअरर यांचा 1902 मध्ये जन्म, संस्कृत आणि प्राकृत विद्वान डॉक्टर अमृत माधव घाटगे यांचा 1913 मध्ये जन्म, कोसवर्थ कंपनीचे संस्थापक केथ डकवर्थ यांचा 1933 मध्ये जन्म, भारतीय पाकिस्तानी क्रिकेट पारू शफकत राणा यांचा 1943 मध्ये जन्म, भारतातील इंग्रजी उद्योगपती पेरिन वॉर्सी यांचा 1956 मध्ये जन्म, भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये एक अग्रणी व्यक्तिमत्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीचे अध्यक्ष देवांग मेहता 1960 जन्म, भारतीय राजकारणी फुलन देवी यांचा 1963 जन्म, मलेशिया देशाचे 10वे पंतप्रधान शैक्षणिक आणि राजकारणी अन्वर इब्राहिम यांचा 1947 जन्म, भारतीय राजकारणी कृष्णचंद्र पंत यांचा 1931 जन्म, भारतीय गायक गीतकार रघुनाथ पणग्राही यांचा 1932 जन्म. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार, आपण ऐकता स्नेहालय असं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी अनु आहे तुमच्या सोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. नमस्कार, आपण आज जाणून घेतो आहोत 10 ऑगस्टचा दिनविशेष. संगीतकार खेमचंद प्रकाश यांचं 1950 निधन. पाकिस्तानचे तिसरे राष्ट्राध्यक्ष जनरल यहया खान यांचं 1980 निधन. भारतीय खगोलशास्त्रज्ञ मनाली कल्लट एम के वेणुगोप्पा यांचं 1982 निधन. महावीर चक्र प्राप्त जनरल अरुण कुमार वैद्य यांच्या अतिरेक्यांनी पुण्यामध्ये हल्ला 1986 केली. कीर्तीचक्र पद्मश्री लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव पाटील तथा SPP थोरात यांचं संयुक्त राष्ट्रसंघानं शांतता प्रस्थापनेसाठी कोरियात पाठवलेल्या शांतीसेनेचे ते सेनापती होते. कवी आणि नाट्य समीक्षक नारायण पेडणेकर यांचं 1997 निधन. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराती कवी, लेखक आणि संपादक सुरेश दलाल यांचं 2012 निधन. भारतीय इतिहासकार, विद्वान आणि समीक्षक आचार्य बलदेव उपाध्याय यांचं 1999 निधन. स्विस कॉन्फेडरेशन देशाचे 48वे अध्यक्ष, स्विस वकील आणि राजकारणी अन्सर्ट वेटर यांचं 1963 निधन. आयरिश रिपब्लिकन सर हेनरी विल्सनच्या हत्येसाठी फाशी जोसेफ ओ सुलिवन यांचं 2022 निधन. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुम्हाला.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: तर आपण ऐकताय स्नेहालय श्लोक माध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी आर्जन तुमच्या सोबत आहे. तुम्ही ऐकताय स्नेहालय श्लोक माध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो नमस्कार. राज्यामध्ये जे ब्लड बँक आहेत त्या बँकांसाठी FDA ने नवीन अनुपालन आदेश आणि नियम ठरवला आहे, आणि तो जर पाळला नाही तर FDA ची कठोर कारवाई होईल असा इशारा दिलाय. राज्यामध्ये ज्या ब्लड बँका आहेत त्यामध्ये गुणवत्ता आणि सुरक्षा सुधारण्यासाठी FDA ने सर्वसमावेशक अनुपालन आदेश जारी केलाय. नवीन नियमानुसार प्रत्येक रक्तपिशवीची HIV, हिपेटायटिस बी, सी, सिफिलिस आणि मलेरियाची तपासणी करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. कोल्ड चेन ही कायम राखणं, संशयित रक्तपिशव्यांसाठी स्वतंत्र क्वारंटाईन व्यवस्था करणं हे सक्तीचं केलं असून, नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा FDA करेल असं सांगितलं आहे. FDA ने आतापर्यंत अन्न आणि भेसळ याबाबत कारवाई केली होती, पण आता राज्यामधल्या ब्लड बँकेसाठी सुद्धा FDA ने काही नियम फॉलो करणं सक्तीचं केलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम.
1: स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज, आणि मी आर्जन तुमच्या सोबत आहे. नगरचा अंतरंग या कार्यक्रमात श्रोतेहो नमस्कार. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय आहे. गोकुळ दूध संघानं आता म्हशीच्या दूध खरेदी दरामध्ये आणि विक्री दरामध्ये वाढ केली आहे. 11 ऑगस्ट पासून हे नवीन दर लागू होणार आहेत. गोकुळ दूध संघानं म्हशीच्या दुधामध्ये प्रति लिटर 1.5 रुपयांनी आणि गायीच्या दरामध्ये 1 रुपयांनी वाढ केली आहे. 11 ऑगस्ट पासून म्हणजे उद्यापासून मंगळवारपासून हे नवीन दर लागू होतील. म्हशीच्या दूध विक्री दरातही प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ करण्यात आली असून आता म्हशीचं दूध कोल्हापुरामध्ये 72 तर मुंबई पुण्यामध्ये 78 रुपये प्रति लिटर मिळणार आहे. दूध खरेदी दरामध्ये वाढ केल्यामुळे थेट शेतकऱ्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत। महाराष्ट्रामधल्या मान्सून आणि पावसाच्या अलर्टकडे आता आपण वळत आहोत। भारतीय हवामान विभागानं सांगितलेल्या 13 जिल्ह्यांना आता येलो अलर्ट दिला आहे, तर मुसळधार पावसाची शक्यता येणाऱ्या आठवड्यामध्ये होऊ शकते। नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, गोंदिया आणि नागपूर या 13 जिल्ह्यांना वादळी वाऱ्याचा आणि मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला असून ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे। विजांच्या कडकडाटासह हा पाऊस होण्याची शक्यता असल्यानं नागरिक आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन भारतीय हवामान शास्त्र विभागानं केलंय। बाकी राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहील। मुंबई, पुणे, ठाणे सह बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते।
4: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता।
3: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी।
4: 77 727 505 किंवा 90 110 26 495 या मोबाईल क्रमांकावर
3: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत।
4: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही।
3: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे आर्जन तुमच्यासोबत. नगरसंतरंग या कार्यक्रमात नमस्कार. इराणनं होर्मुझ समुद्रधुनी उघडण्यासाठी काही अटी समोर ठेवल्यात आणि त्या 7 अटी आहेत. इराणनं होर्मुझ समुद्रधुनी उघडण्यासाठी 7 अटी घातल्या असून त्यामध्ये इराण आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ले थांबवणं, अमेरिकन नौदलाची नाकेबंदी हटवणं, अमेरिकन सैन्य या क्षेत्रातून माघार घेणं, युद्धाची भरपाई देणं, लादलेले निर्बंध पुन्हा उठवणं आणि इराणची गोठवलेली मालमत्ता मुक्त करणं असा समावेश आहे. आपल्याला पुन्हा कधी धमकी दिली जाऊ नये अशी अट सुद्धा इराणनं ठेवली आहे. इराणसोबत सध्या चर्चा सुरू असून अमेरिकेची आणि इराणची चर्चा सुरू असल्याचं सांगितलं आहे. ही होती जागतिक घडामोड. आपण पुन्हा एकदा जाणून घेणार आहोत राज्यातल्या महत्वाच्या घडामोडी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. स्त्रियांना द्या इतका मान, वाढेल आपल्या देशाची शान. लेखक सागर चौगुले.

नमस्कार, आपण ऐकता स्नेहल याच लोकमाध्यम रेडिओ निगम 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी आर्जन तुमच्या सोबत आहे. श्रोते हो, महत्वाच्या राज्यामधल्या घडामोडींकडे आता आपण वळत आहोत. आणि शनिवारी नाशकामध्ये रात्री 10 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवल्यानं काही प्रमाणामध्ये घबराट पसरली आहे. नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवतात आणि नाशिक जिल्ह्यामधल्या शहरी भागामध्ये सुद्धा भूकंपाचा धक्का शनिवारी बसला. गेले काही दिवस ग्रामीण भागामध्ये जाणवलेले धक्के आता शहरी भागातही जाणवतात, त्यामुळे नागरिकांमध्ये तणावाचं वातावरण आहे. नाशिकमध्ये रात्री शनिवारी 10:10 शहरी भागातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अनेक भागात घरातील भांडी घडल्याच्या घटना घडल्या आहेत, तर काही नागरिकांमध्ये घबराट आहे. आता नाशिकच्या शहरी भागातही भूकंपाचे धक्के जाणवले असून नाशकामध्ये इंदिरानगर परिसर, मेन रोड परिसर, पंचवटी, हिरावाडी, पाथर्डीपाडा या शहरी भागासह ग्रामीण भाग कसारा घाटापासून ते रामशेत किल्ल्याच्या परिसरामध्ये हे भूकंपाचे धक्के होते. रिश्टर स्केलवरती 4.3 असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी अजिबात घाबरू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्यासोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. श्रोते हो नमस्कार. FDA ची अन्न आणि भेसळ प्रमाणामधली जी काही कडक कारवाई आपण पाहत आहोत आणि त्यानंतर आता दूध पनीर नंतर दारूमध्ये भेसळीवर सुद्धा धडक कारवाई केली आहे. तुकाराम मुंडेंनी याबाबत आयुक्त FDA चे इशारा दिलाय. दारू आणि बियर मधल्या भेसळीविरोधात लवकरच धडक कारवाई होणार असून स्पष्टही याबाबत करण्यात आलंय. दुधाच्या भेसळीप्रमाणे मद्याचा दर्जा, वापरलेलं साहित्य आणि सुरक्षिततेची तपासणी FDA करणार आहे. रात्री मद्यपींकडून तक्रारीचे फोन येत असल्याचा किस्सा मुंडे यांनी सांगितला आणि लोकांना दर्जेदार अन्न आणि मद्य मिळावं यासाठी बेकायदेशीर दारू निर्मितीवर कठोर नियंत्रण आणलं जाईल असा इशारा देण्यात आला.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

श्रोते हो आपण ऐकताय स्नेहाल याचं लोकमाध्यम रेडिओ निघेल 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहाल याचं लोकमाध्यम रेडिओ निघेल 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. नालासोपारा या ठिकाणी पूर्वेकडे शंकरेश्वर नगर या ठिकाणी रोशनी अपार्टमेंटच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याच्या सज्जा थेट तळमजल्यावर कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही सुदैवानं, मात्र सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनानं संपूर्ण इमारत रिकामी केल्यामुळे 60 अधिक कुटुंबावर बेघर होण्याची वीड आली आहे. या रहिवाशांनी दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी सुद्धा केली आहे. या घटनेमुळे अनाधिकृत बांधकामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. नालासोपारा या पूर्वेकडच्या भागामध्ये ही घटना घडली आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी आर्जन तुमच्या सोबत आहे. श्रोते हो, नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत. काही महत्वाच्या अपडेट्स आणि घडामोडी आपण जाणून घेत आहोत. श्रोते हो, आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये सगळ्यात गजबजलेला परिसर कुठला असेल तर तो म्हणजे कापड बाजार. कापड बाजार परिसरामध्ये अगदी कुठलाही सणवार असो किंवा उत्सव असो तर एरवी सुद्धा या रस्त्यावर नेहमी वर्दळ बघायला मिळते. पण गेल्या काही दिवसांपासून कापड बाजारामधली ही वर्दळ ओसरलेली दिसते. एक गजबजलेली व्यापारपेठ म्हणून कापड बाजाराकडे बघितलं जातं आणि दिवसभर अक्षरशः ग्राहकांची वर्दळ, दुकानासमोर गर्दी, वाहनांची सततची ये जा, त्यामुळे हा परिसर कायमच गजबजलेला असतो. पण हा परिसर सध्या काही दिवसांपासून मात्र शांत आहे. रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम सध्या सुरू असल्यामुळे बाजारामध्ये वाहनांना प्रवेश करता येत नाहीये. त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या वर्दळीवर सुद्धा झालाय. नेहमी गजबजून असणाऱ्या कापड बाजारामध्ये सध्या तुलनेनं कमी गर्दीचं चित्र बघायला मिळत आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. आपल्या अहिल्यानगरमध्ये विश्व शांतीचा विराट नौकार महामंत्र 2.5 कोटी नौकार महामंत्र जपानं एक ऐतिहासिक समर्पण चातुर्मास झालाय. 25,000 कंठातून नौकार महामंत्र दुमदुमलाय. 9 ऑगस्टला म्हणजेच रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून आपल्या अहिल्यानगरमध्ये काल आनंद तीर्थ समवश्रण या ठिकाणी ऐतिहासिक नौकार महामंत्र आयोजकाकडून सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. आणि आपल्या अहिल्यानगरमधील अनेक जैन बांधवांनी या आयोजकांकडून नवकार महामंत्राच्या समर्पण चातुर्मासाच्या या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवलाय. 25,000 कंठातून नौकार महामंत्राचा जो काही जप आहे तो काल झाला होता आणि एक ऐतिहासिक समर्पण चातुर्मास एका अर्थानं काल आपल्या नगर शहरामध्ये झाला असं म्हणायला हरकत नाही. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोत्या नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 94.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, महत्वाच्या काही अपडेट्स आपण जाणून घेतोय. आणि मराठा आरक्षणाचा 10% कोटा तूर्त रिक्त ठेवा असं हायकोर्टानं सांगितलंय. MPSC 2023 274 पदांच्या भरती जाहिरातीमध्ये 2024 कायद्यानुसार 10% मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावानं लागू करता येईल का यावर निर्णय होईपर्यंत 10% ती पदं रिक्त ठेवण्याचे आदेश आता मुंबई हायकोर्टानं दिले आहेत. मात्र निवड झालेले जे उमेदवार आहेत ज्यांच्या नियुक्तीला न्यायालयानं परवानगी सुद्धा दिली आहे, न्यायाधीश सुमन श्याम आणि न्यायाधीश अद्वैत एम सेठना यांच्या खंडपीठानं 6 ऑगस्टला हा अंतरिम आदेश दिला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 94.4 FM. आवाज तुम्हाला.

आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. 10 ऑगस्ट पासून iPhone 17 महाग होऊ शकतो. म्हणजे ज्यांना आयफोन घ्यायचं आहे आणि ज्यांना आयफोनची प्रचंड हौस आहे किंवा जे युजर्स करते आहेत तर त्यांना आता 10 ऑगस्ट पासून कदाचित iPhone 17 महाग होऊ शकतो. फिक्स्ड फोकस डिजिटल यांनी सांगितलेल्या एका सर्वेनुसार 10 ऑगस्टपासून ॲपल iPhone 17ची किंमत वाढण्याची शक्यता आहे आणि सगळेच मॉडेल म्हणजे 17e, 17 प्रो, 17 प्रो मॅक्स आणि आयफोन एअर याच्या किमती वाढणार की नाही हे अजून सांगितलेलं नाही आहे. पण तरीसुद्धा रिपोर्टनुसार ॲपलनं उत्पादन क्षमता वाढवण्याची आपली योजना सध्या तरी थांबवली आहे किंवा पुढे ढकलली आहे असं म्हणायला हरकत नाही. ॲपलनं जूनमध्ये मॅकबुक्स आणि आयपॅडच्या किमती वाढवल्या होत्या गेल्या जून 2026

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपण ऐकताय स्नेहल यांचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे आर्जन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, शाळेच्या बाबतीमध्ये आपण बोलणार आहोत. तर महाराष्ट्रामध्ये तब्बल अशा 526 अनधिकृत शाळा आहेत, ज्या शाळा मुंबई विभागामध्ये आहेत. आणि अशा अनधिकृत शाळांची नोंद जी झाली आहे ती मुंबईमध्ये जास्त झाली. म्हणजे शैक्षणिक वर्ष जे होऊन गेले 2025-26 यामध्ये महाराष्ट्रामध्ये 526 अशा शाळा होत्या की ज्या अनधिकृतपणे सुरू होत्या. आणि ही माहिती RTI कार्यकर्ते यांनी शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांना दिली आहे. यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 452 शाळा या मुंबईमधल्या आहेत, आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या या शाळांवर आता प्रशासन थेट कारवाई करणार आहे. 43 शाळा यामधल्या बंद केल्या, तर 155 शाळा सध्या FIR दाखल केलेल्या आहेत. तर 422 शाळांना नोटिसा सुद्धा प्रशासनानं बजावल्यात, आणि दंडात्मक कारवाई जी आहे ती सुद्धा केलेली आहे. कोल्हापूर आणि लातूर विभागामध्ये एकही अनधिकृत शाळा नोंदवलेली नाहीये असं सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये सगळ्यात जास्त अशा शाळा होत्या की ज्या अनधिकृत शाळांची नोंद झालेली आहे. श्रोते हो, आपल्या शोची वेळ आता संपत आलेली आहे, त्यामुळे मी तुमचा निरोप घेते आहे. थोड्याच वेळामध्ये आरजे ऋतू तुम्हाला भेटायला येणार आहे गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ मंडळी, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। गोष्टी तुमचा आमच्या या हा शो सुरू झालेला आहे आणि नवनवीन अशा गोष्टी घेऊन मी आली आहे मंडळी तुम्हाला भेटायला। मंडळी आता आजपासून नवीन आठवड्याची सुरुवात झाली आहे, आज आहे सोमवार आणि कॅलेंडरकडे आपण पाहिलं की एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते आणि ती म्हणजे पुढील महिन्यात आपला आवडता सण येतोय मंडळी, म्हणजेच आपला गणेशोत्सव येतोय, बाप्पाचं आगमन आता पुढच्या महिन्यामध्ये होणार आहे। मंडळी सण पुढच्या महिन्यात जरी असला तरी त्याची पूर्वतयारी आतापासूनच सुरू झाली। घराघरांमध्ये सजावटीचं नियोजन चाललेलं आहे, आरसची खरेदी चालली आहे, गल्ली बोळांमधून ऐकू येणारा तो ढोल ताशांचा सराव सुरू आहे आणि या सर्व गोष्टी वातावरणामध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण करतात। मंडळी गणपती बाप्पाचं आगमन म्हणजे केवळ एक उत्सव नाहीये बरं का, मनामध्ये नवी उमेद आणि सकारात्मकता निर्माण करणारा काळ असतो हा। आयुष्यातील सर्व विघ्न बाजूला सारून प्रत्येक काम नव्या जिद्दीनं करण्याची प्रेरणा आपल्याला या काळामध्ये मिळते। चला तर मंडळी आपण सुद्धा आपल्या या आठवड्याची आपल्या या शोची आणि दिवसाची सुंदर सुरुवात सुद्धा एका बाप्पाच्या सुंदर अशा गाण्यानं करणार आहोत। तर मंडळी थोड्याच वेळात आपण भेटूया नवनवीन अशा गोष्टींसह आणि तोपर्यंत ऐकूयात हे बाप्पाचं सुंदर असं गाणं गणपती बाप्पा मोर्या। मंडळी भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर।

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, डिजिटल अरेस्टची भीती, शेअर्समध्ये दुप्पट नफा, वर्क फ्रॉम होम किंवा बनावट लिंक्स, आजकाल ऑनलाईन फसवणुकीचं जाळं सगळीकडेच पसरलंय बरं का. अशा वेळी घाबरून न जाता सतर्कता आणि योग्य निर्णय कसा वाचू शकतो ना, तर हे दाखवून दिलंय जालंधरच्या काही महिलांनी. मंडळी, डिजिटल अरेस्टच्या नावाखाली नवऱ्याला 1 कोटींचा गंडा बसणार होता, तेव्हा एका शिक्षिकेनं सतर्क राहून नवऱ्याचा फोन घेतला आणि तक्रार नोंदवून हे करोडोंचं नुकसान टाळलं. तर एका मैत्रिणीनं ट्रेडिंगच्या जाळ्यामध्ये अडकणाऱ्या पतीला योग्य वेळी थांबवलं. मंडळी, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पोलीस, सीबीआय, ईडी किंवा कोणतीही सरकारी संस्था कधीही व्हिडिओ कॉलवरती अटक करत नाही. कधीही आपला OTP, UPI पिन किंवा बँक डिटेल्स अनोळखी व्यक्तीशी शेअर करू नका. आणि अचानक असं जर कॉल आलाच तर अजिबात घाबरून न जाता लगेच कट करा. आणि जर दुर्दैवानं फसवणूक झालीच तर सुरुवातीच्या 2 तासाच्या आतच 1930 या सायबर हेल्पलाईन नंबरवरती कॉल करा. यामुळे पैसे परत मिळण्याची शक्यता सुद्धा वाढत असते. मंडळी, सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि इतरांना सुद्धा जागरूक करा. अशाच इंटरेस्टिंग आणि महत्वपूर्ण गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: नमस्कार, मी बालगायिका कुमारी स्वराली रमेश जाधव. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।
1: हे अंजनीचा सुता तुला रामा।

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आता पावसाळ्याचे दिवस आहेत, लवकरच धोधो पाऊस सुद्धा पडणार आहे आणि अचानक घरामध्ये जर कोणाची प्रकृती बिघडली ना मंडळी, तर औषधं संपली असतील किंवा प्रकृती बिघडली आहे, अर्जंट काही गरज आहे आणि मेडिकलमध्ये जाण्याची तर अजिबात ती कंडिशन नाही आहे किंवा गाड्यांचाही प्रॉब्लेम असू शकतो, तर तुम्ही त्यावेळेस अजिबात चिंता करू नका, कारण तुमच्या स्मार्टफोनवरून तुम्ही घर बसल्या सहज औषधं मागू शकता. मंडळी, आज मी अत्यंत 3 उपयोगी ॲप्सबद्दल तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही लवकरात लवकर नोट डाऊन करून घ्या, कारण हे ॲप्स दिसायला जरी अगदी सोपे असतील तरी ते तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. मंडळी, पहिला ॲप म्हणजे अपोलो 24/7, जिथे डॉक्टरांचा सल्ला, ऑनलाईन समुपदेशन आणि प्रिस्क्रिप्शन असलेली औषधं एकाच ॲपवरती मिळतात. दुसरं महत्वाचं ॲप म्हणजे टाटा 1MG, जिथं प्रिस्क्रिप्शन अपलोड तुम्ही करायचे, म्हणजे डॉक्टरांनी जे दिलेल्या चिठ्ठी असेल तुम्हाला किंवा तुमचे जे रेग्युलर औषधं असतील त्याची चिठ्ठी असेल, तर ते तिथे फोटो काढून अपलोड करायचा. आणि त्याचसोबतच मंडळी, औषधांसोबतच हेल्थ प्रोडक्ट आणि लॅब टेस्टची सुद्धा तिथे सोय तुम्हाला मिळते. आणि तिसरं सर्वात महत्वाचं ॲप म्हणजे फार्मेसी, ज्यावरून विविध शहरांमध्ये थेट होम डिलिव्हरीद्वारे औषधं घरी मागवता येतात. हे वापरणं अगदी सोपं आहे. ॲप स्टोअरवरून किंवा तुमच्या प्ले स्टोअरवरून ॲप हे डाऊनलोड करा, मोबाईल नंबरनं लॉग इन करा, डॉक्टरांचं जे चिठ्ठी आहे ती तुम्ही तिथे अपलोड करा, त्यासोबत तुमचा पत्ता आणि तुमचा जो पिनकोड नंबर असतो तो प्रॉपरली भरायचा तिथे. त्यासोबत मंडळी, ऑर्डर कन्फर्म करायची आणि जर पहिल्यांदा वापरत असाल तर घरातील किंवा नातेवाईकांची सुद्धा तुम्ही मदत घ्या, जेणेकरून जे तुम्हाला त्यामध्ये मदत करतील, ॲप वापरण्यासाठी तुम्हाला ते शिकवतील. हे जास्तीत जास्त मंडळी जे ज्येष्ठ नागरिक असतात ना त्यांच्यासाठी फार उपयोगाचं आहे, तर हे तुम्ही नक्की ट्राय करा. पावसाळ्यामध्ये घरी सुरक्षित राहा, आरोग्याची काळजी घ्या आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका ब्रेक नंतर.
1: स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र. या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशन से ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या शो मध्ये सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, माझं आता वय झालंय, आता मी काय नवीन करणार असा विचार तुम्ही सुद्धा केलाय का? तर ही गोष्ट ऐका. इंग्लंडच्या 97 वर्षांच्या बेटी ब्रोमज यांची ही गोष्ट आहे. बेटी यांनी नुकताच विमानाच्या पंखांवरती उभं राहून 3000 फूट उंचीवरती उड्डाण करत स्वतःचाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडलाय. वयाच्या 87व्या वर्षी रिटायरमेंटमध्ये होममध्ये गेल्यानंतर त्यांनी ठरवलं की काहीतरी नवीन शिकायचंय मला. त्यानंतर त्यांनी झिप लाईनिंग वगैरे, थेट विमानाच्या विमानावरती उभं राहून स्टंट करणं वगैरे ह्या सर्व गोष्टी केल्या. आणि गेल्या वर्षी त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. दृष्टी आणि चालण्यात अडचणी सुद्धा होत्या, तरी सुद्धा त्यांनी हार मानली नाही. हॉस्पिटलसाठी निधी उभारण्यासाठी त्यांनी हे साहस केलं. त्या म्हणतात की वयाला कधीही मर्यादा बनवू नका आणि भीतीकडे दुर्लक्ष करून संकटांना सामोरे जा. पण मंडळी, आता मी तुम्हाला हे म्हणत नाही की एवढं सगळं तुम्ही करा किंवा अशी स्टंटबाजी करा. पण जे आपण म्हणतो ना की यार आता माझं वय झालंय, मी आता रिटायरमेंटला आली आहे, तर मी काय करू, स्पेशली महिला, मी तुम्हाला सखीनो मी सांगते की आयुष्यभर तुम्ही कष्ट केलेले असतात, आयुष्यभर तुम्ही कुटुंबाची काळजी घेतलेली असते, त्यामुळे तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात. शेवटपर्यंत, आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग ठेवलं पाहिजे, स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण आपल्या घरच्यांची काळजी तर घेतोच, पण त्यापेक्षा जास्त आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे मंडळी, की आता माझं वय झालंय आणि मी आता नवीन काय करणार हे कारण देत बसू नका. तुमचं अस्तित्व तुम्ही जपा, नवीन नवीन गोष्टी तुम्ही ट्राय करत राहा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत राहा मंडळी रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: हिशोब सांगते ऐका भाऊजी कसा खर्चला पैका
2: सांगा.
1: त्यांनी रुपये दिला तो 15, रुपये दिला तो 15 यांच्या अंगात नव्हता सदरा.
2: आणि मग

0: नाटक घेतलाय लोक
1: बरं केलं
0: हो तिथे रुपया खरच ना हिशोब सांगते ऐका भाऊजी असा खरच ला पैका भाऊजी असा खरच ला पैका
2: नमस्कार नगरकर, माझं नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत। आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, मुलगी शिकली प्रगती झाली हे आपण नेहमीच ऐकतो, पण मुलींचं भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, बरोबर की नाही? आणि याचंच एक उत्तम उदाहरण समोर आलंय आपल्या अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातून। मंडळी, तिथल्या आखेगाव तितरफा ग्रामपंचायतीनं केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेची 100% प्रभावी अंमलबजावणी करत सुकन्या ग्राम हा मानाचा बहुमान पटकावलाय। गावातील सर्व पात्र मुलींची सुकन्या समृद्धी खाती उघडून त्यांच्या भविष्यासाठी आर्थिक सुरक्षिततेची तरतूद करण्यात आली आहे। ग्रामपंचायत, डाक विभाग, अंगणवाडी सेविका आणि गावकऱ्यांनी घरोघरी जाऊन हे 100% उद्दिष्ट पूर्ण केलंय। मुलींच्या शिक्षण आणि भविष्यासाठी आखे गावनं उचललेलं हे पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे आणि इतर गावांसाठी सुद्धा मार्गदर्शन देणार आहे। तर मंडळी, आपण सुद्धा आपल्या घरातल्या किंवा जवळच्या मुलींचं सुकन्या समृद्धी खातं आजच उघडूयात आणि मंडळी आपल्या मुलींचं आयुष्य सुद्धा समृद्ध करूयात। मंडळी, अशाच गोष्टींसह भेटूयात थोड्याच वेळात। गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात, कुठेही जाऊन ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, भारतीय बॅडमिंटनपटूंनी जगभरामध्ये पुन्हा एकदा देशाचा झेंडा फडकवलाय. आपली 26 वर्षीय बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा हिनं कोरिया मास्टर सुपर 300 या स्पर्धेमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत आपलं पहिलं वहिलं BWF वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावलंय. अंतिम सामन्यामध्ये अश्मितानं चीनच्या 4थ्या मानांकित हान कियानशी तिचा तब्बल 53 मिनिट चाललेला अतितटीच्या सामन्यामध्ये जबरदस्त पराभव केलेला आहे. पहिला गेम गमावल्यानंतर सुद्धा खचून न जाता अश्मितानं आपल्या आक्रमक खेळामध्ये आणि रणनीतीमध्ये उत्तम बदल केले आणि पुढचे दोन्ही गेम जिंकून विजेतेपट पदावरती नाव कोरलंय. गंभीर दुखापतीतून सावरून परतल्यानंतर सुद्धा अश्मितानं दाखवलं हा संयम आणि जिद्द खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. तर मंडळी, अश्मिताच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल तिचं खूप खूप अभिनंदन रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून, आपल्या श्रोत्यांकडून तिला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मुलींनो, तुम्ही सुद्धा करू शकता, तुम्हाला गरज आहे फक्त थोड्याशा मेहनतीची. त्यामुळे या मुलीकडून नक्कीच प्रेरणा घ्या आणि तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये असं छानपैकी नाव कमवा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या शो मध्ये सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आयुष्यामध्ये अनेकदा असं होतं की एखादी व्यक्ती आपल्यासोबत असते तेव्हा तिचं असणं आपल्याला खूप सहज वाटतं, पण ती निघून गेल्यावरती अचानक तिची खरी किंमत कळते. असं अनेकदा आपल्यासोबत झालं असणार आहे, कारण आपण अनेकदा माणसांपेक्षा परिस्थितीला आणि त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीपेक्षा सवयीला जास्त गृहीत धरतो. जे लोक आपल्यासाठी गपचूप त्रास सहन करतात, आपली काळजी घेतात किंवा आपल्याला बिनशर्त अशी साथ देतात, त्यांची उपस्थिती आपल्याला इतकी सवय बनून जाते की त्यांच्या असण्याचं मोल आपण विसरून जातो. आणि जेव्हा ते अंतर निर्माण होतं तेव्हा रिकामेपणा जाणवू लागतो. आणि म्हणूनच मंडळी, कोणतीही व्यक्ती दूर गेल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा ती व्यक्ती सोबत असताना तिचं मोल ओळखायला शिका. तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या चांगल्या माणसांना वेळ द्या आणि त्यांची काळजी घ्या, कारण वेळ आणि माणसं एकदा निघून गेली ना की परत कधीच येत नाहीत. तर मंडळी, तुमच्या जवळच्या माणसांशी आजच संवाद साधा, त्यांना मस्तपैकी मनमोकळ्या गप्पा मारा त्यांच्याशी, त्यांची काळजी घ्या आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं. तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखींनो, आजकाल सोशल मीडियावरती स्क्रोल करताना एक गोष्ट खूप प्रकर्षानं जाणवतीये की कोणाच्याही पोस्टवरती, फोटोवरती किंवा व्हिडिओवरती कमेंट करताना आपण नकळत मर्यादा ओलांडतोय का. एका स्क्रीन मागे बसून काहीही टाईप करणं खूप सोपं असतं, पण समोरच्या माणसाच्या मनावरती त्याचा काय परिणाम होईल याचा विचार आपण करतोय का. व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य नक्कीच आहे की सगळ्यांना, पण स्वातंत्र्य म्हणजे कोणाचाही अपमान करणं नाही किंवा ट्रोल करणं किंवा आक्षेपार्ह भाषा वापरणं अजिबातच नाहीये. अनेकदा आपले दोन शब्दांचे कमेंट समोरच्या व्यक्तीला मानसिक त्रासामध्ये ढकलू शकतात. आणि म्हणूनच सखींनो, मित्रांनो, कोणतीही कमेंट टाईप करताना फक्त 5 सेकंद थांबा, स्वतःला विचारा की हेच शब्द जर मला कोणी प्रत्यक्ष बोललं असतं तर मला आवडलं असतं का. सोशल मीडिया हे विचार मांडण्याचं आणि जोडण्याचं माध्यम आहे, द्वेष पसरवण्याचं नाही. त्यामुळे मंडळी, इथून पुढे व्यक्त होताना थोडा विचार नक्की करा. कोणाचाही अपमान करण्याची अजिबातच गरज नाहीये. एखादी गोष्ट जर तुम्हाला नाही आवडली तर दुर्लक्ष करा, पण कोणाचाही अपमान करू नका. त्याच्या बॉडीवरती करू नका, त्याच्या दिसण्यावरती करू नका, रंगावरती करू नका, काही करू नका. गप्प बसा. तुम्हाला तिथे रिपोर्टचं ऑप्शन दिलेलं असतं. जर एखादं खूप आक्षेपार्ह कृत्य करताना जर कोणी सोशल मीडियावरती दिसलं किंवा अशी एखादी रील आली, पोस्ट आली, तर डिरेक्टली नॉट इंटरेस्टेड करा किंवा रिपोर्ट मारा. पण कमेंटद्वारे आक्षेपार्ह भाषा अजिबात वापरू नका. त्यामुळे मंडळी, अशाच गोष्टींसह भेटूयात आपण थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मैं हूं मदिशन आंचल और आप सुन रहे हैं रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या शोच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज आपण 2 तासाच्या शोमध्ये खूप साऱ्या गप्पा मारल्या, खूप साऱ्या गोष्टींमधून आपण खूप काही शिकलो सुद्धा. आपण पाहिलं की मंडळी अनेक महिला आहेत त्या किती छान छान यश मिळवत आहेत. अनेकांना वाटतं की बाबा आपलं वय झालंय, आपण काही करू शकत नाही, पण आपण त्या आजींची सुद्धा प्रेरणादायी कथा ऐकली आणि मंडळी आज भरपूर साऱ्या गोष्टींवरती चर्चा केली. आपण आपण अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि आणखी युनिक गोष्टींसह भेटणार आहोत उद्याच्या शोमध्ये ठीक सकाळी 11 वाजता गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. आता थोड्याच वेळात आर जे वैशाली येते तुम्हाला भेटायला स्नेहवार्ता हा शो घेऊन. तुम्ही असं दिवसभर या कार्यक्रमांचा आनंद घ्या, आस्वाद घ्या, गाण्यांचा आस्वाद घ्या, कारण खूप सुंदर सुंदर गाणी तुमच्या भेटीस येत आहे. तर मंडळी स्वतःची काळजी घ्या, आरोग्याची काळजी घ्या आणि ऐकत रहा, हसत रहा आणि मंडळी असंच तुम्ही स्टे ट्यून रहा रेडिओ नगर 90.4 FM मध्ये. भेटूया उद्याच्या भागामध्ये ठीक सकाळी 11 वाजता.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस खास आहे कारण स्नेहालय परिवारातील काही हितचिंतकांचे आज वाढदिवस आहेत। गेल्या अनेक वर्षापासून जिव्हाळ्याचं नातं जपणाऱ्या, नेहमी प्रेमाने आपुलकीने साथ देणाऱ्या आपल्या हितचिंतकांचा आज वाढदिवस आहे। आज वाढदिवस आहे मीनाक्षी पवार, कल्पना सूर्यकांत लगड यांचा आज वाढदिवस आहे। स्नेहालयाशी जोडलेलं आपलं हे प्रेमाचं आणि विश्वासाचं नातं असंच कायम राहावं, आपल्या आयुष्यात आनंद, समाधान, उत्तम आरोग्य आणि यशाची फुलं सदैव उमलत राहावीत। तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून। आणि नगरकर, आज आपल्या हितचिंतकांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचे सुंदर असे गीत आपण ऐकणार आहोत आपल्या स्नेहवार्ता कार्यक्रमामध्ये। मीनाक्षी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत क्या वो करेगा लेके चढावा हे आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर।

0: वेलकम बैक नगर कर तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक उपक्रम प्रकल्प राबवले जातात. त्यापैकी स्नेहालय संचलित बालभवन हा एक प्रकल्प आहे. हा प्रकल्प आपल्या अहिल्यानगर मधील 7 सेवा वस्त्यांमध्ये राबवला जातो. याच बालभवन मधील विद्यार्थ्याची यशोगाथा आपण ऐकणार आहोत. डॉक्टर एस के हळबे बालभवन मधील विद्यार्थी, त्याचे नाव आहे उदय उत्तम मुतटकर, याची यशोगाथा आपण ऐकूया. हा विद्यार्थी इयत्ता 4 मधील आहे. त्याच्या शाळेचे नाव आहे कन्या विद्या मंदिर अहिल्यानगर. तर नगरकर, परिस्थिती कितीही कठीण असली तरी एका संधीने आणि योग्य आधाराने बालकाचे आयुष्य बदलू शकते. उदय उत्तम मुतटकर हा 4 इयत्तेत शिकणारा खेळकर आणि चंचल स्वभावाचा मुलगा आहे. मात्र त्याच्या बालपणाची सुरुवात अनेक संघर्षाने झाली. उदयचे कुटुंब पूर्वी मुंबईतील झोपडपट्टीत परिसरात राहत होत. घरातील अस्थिर वातावरण, वडिलांचे व्यसन, अनियमित मजुरी आणि आर्थिक अडचणी यांचा परिणाम उदयच्या शिक्षणावर झाला. एका प्रसंगी शाळेच्या फीच्या कारणामुळे झालेल्या वादानंतर उदयला शाळेतून काढून घेण्यात आलं आणि त्याचे शिक्षण बंद होण्याची वेळ आली. मात्र उदयच्या आईने परिस्थिती समोर हार न मानता आपण जे दुःख भोगले ते आपल्या मुलाच्या वाटेला येऊ नये असा निर्धार करून तिने आपल्या मुलाला घेऊन संजय नगर येथे येण्याचा धाडसी निर्णय घेतला. संजय नगर मध्ये आल्यानंतर बालभवनात येणारी मुले, त्यांचा आनंद आणि शिकण्याची उत्सुकता पाहून उदयच्या आईने स्नेहालय संचालित डॉक्टर एस के हळबे बालभवनशी संपर्क साधला. बालभवनच्या समन्वयक जयश्री शिंदे मॅडम यांनी त्यांची परिस्थिती संवेदनशीलतेने समजून घेतली. त्यांनी आईला धीर दिला आणि स्वतः पुढाकार घेऊन उदय शाळेत प्रवेश करून दिला. बालभवनात सुरुवातीला उदयला नीट वाचन लेखन करता येत नव्हते. गणिताची भीती वाटत होती आणि अभ्यासात त्याचे मनही लागत नव्हते. मात्र शिक्षकांनी त्याच्यावर अभ्यासाचा दबाव न आणता त्याची आवड आणि क्षमता ओळखून शिकण्याची पद्धत निवडली. उदयला खेळण्याची विशेष आवड असल्याचे लक्षात आल्यानंतर टॉय बँकेतील विविध खेळणी आणि शैक्षणिक खेळांच्या माध्यमातून त्याला शिक्षणाकडे आकर्षित करण्यात आलं. खेळता खेळता अक्षरे, शब्द, वाचन, गणित आणि विविध शैक्षणिक कल्पना शिकवण्यात आल्या. त्यामुळे अभ्यासाची भीती कमी झाली आणि शिकण्याची गोडी निर्माण झाली. बालभवनातील शिक्षकांनी उदयच्या घरीही भेट दिली. त्याच्या आईला आणि मामांना शिक्षणाचे महत्व समजावून सांगितलं. उदयने नियमितपणे बालभवनात आणि शाळेत यावं यासाठी प्रोत्साहन दिलं. शिक्षण केवळ वर्गात होत नाही तर घर, शाळा आणि बालभवन या तिन्ही सहकार्याने बालकाचा विकास घडतो. याच हे उत्तम उदाहरण ठरलं. आज उदय मध्ये लक्षणीय बदल दिसून येतो. तो नियमितपणे बालभवनात येतो. त्याचं मराठी वाचन सुधारलं आणि गणित सोडण्याचा आत्मविश्वास वाढला. तो वहीत स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करतो. एवढेच नाही तर रस्त्यावर दिसणारे फ्लॅक्स किंवा फलकांवरील इंग्रजी शब्दही तो उत्साहाने वाचण्याचा प्रयत्न करतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे उदयच्या मनात शिक्षणाविषयी कुतूहल, आत्मविश्वास आणि शिकण्याची आस निर्माण झाली. बालभवनातून घरी जाण्याची वेळ झाली तरी त्याला तिथून निघावेसे वाटत नाही, कारण बालभवन त्याच्यासाठी आता केवळ अभ्यासाचं ठिकाण राहिलं नाही, ते त्याच्यासाठी प्रेम, माया, आधार, खेळ आणि आनंदाचे घर बनलं. आज उदयच्या चेहऱ्यावरचं हसू आणि शिक्षणाकडे पाहण्याचा त्याचा सकारात्मक दृष्टिकोन हीच त्याच्या प्रगतीची खरी पावती आहे. उदयची आई कृतज्ञतेने सांगते, तुम्ही आहात म्हणून माझ्या मुलाला पुन्हा शिक्षणाची संधी मिळाली. त्याला शाळेत प्रवेश मिळाला, शिकण्याची आवड निर्माण झाली आणि त्याच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. यासाठी मी स्नेहालय बालभवनचे आयुष्यभर ऋणी राहील. या यशोगाथेचा खरा संदेश एका आईचा निर्धार, शिक्षकांची माया, योग्य मार्गदर्शन आणि खेळातून दिलेलं आनंददायी शिक्षण या सगळ्यांच्या संगमातून उदयच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश पुन्हा उजळला. प्रत्येक बालकात काही ना काही क्षमता दडलेली असते. त्या क्षमतेला फक्त योग्य संधी, प्रेम, विश्वास आणि सातत्यपूर्ण आधार मिळण्याची गरज असते. उदयची कहाणी ही याच विश्वासाची प्रेरणादायी साक्षी आहे. तर नगरकर आत्ताच आपण ऐकली आहे स्नेहालय संचलित डॉक्टर एस के हळवे बालभवन मधील विद्यार्थ्याची यशोगाथा उदय उत्तम मुतटकर कर्याची. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमार्फत स्नेहालयतर्फे 3 दिवसीय सामाजिक जाणीव निर्मिती युवा शिबिर आयोजित करण्यात आले आहे. मंडळी अहिल्यानगर येथे तरुणांना करिअर सोबतच सामाजिक जाणीव, नेतृत्व गुण आणि राष्ट्र निर्मितीची प्रेरणा मिळावी या उद्देशाने स्नेहालय संस्थेच्या युवा निर्माण प्रकल्पातर्फे राज्यस्तरीय सामाजिक जाणीव निर्मिती निवासी युवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे 3 दिवसीय शिबिर 21 ते 23 ऑगस्ट दरम्यान अहिल्यानगर येथे होणार आहे. या शिबिरासाठी राज्यभरातील 20 ते 30 वर्षीय वयोगटातील 150 युवक युवतींची निवड करण्यात आली आहे. यामध्ये NSS, NCC तसेच विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही सहभागी होता येणार आहे. शिबिरात गटचर्चा, योग्य श्रमदान, करिअर मार्गदर्शन, प्रेरणादायी संवाद, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध रचनात्मक उपक्रम घेण्यात येणार आहे. त्यातून युवकांमध्ये नेतृत्व, आत्मविश्वास, संवाद कौशल्य, संघटन क्षमता आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना विकसित करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. शिबिरासाठी निवासाची व भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात आली असून प्रवेश शुल्क 300 रुपये आहे. इच्छुकांनी 12 ऑगस्ट पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा. ऑनलाइन नोंदणी करिता www.snehalaya.org व्हॉलेंटियर युथ कॅम्प या संकेतस्थळावर सुरू असून अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क साधू शकताय विकास सुतार्यांना. त्यांचा संपर्क क्रमांक आहे 90 11 026 472. तीन वावरे यांचा संपर्क क्रमांक आहे 98 50 00 83 96. अजित जगताप यांचा संपर्क क्रमांक आहे 82 75 98 99 59 आणि नेहा धिरवे यांचा संपर्क क्रमांक आहे 93 22 94 45 56. यांच्याशी संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकता. निवड झालेल्या उमेदवारांना 15 ऑगस्ट रोजी ईमेल व SMS द्वारे माहिती देण्यात येणार आहे. युवकांनी या संधीचा लाभ घेऊन स्वतःच्या विकासासोबत समाजासाठीही सकारात्मक योगदान देण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकावे असे आवाहन स्नेहालयतर्फे करण्यात आले आहे. तर मंडळी, स्नेहालयतर्फे 3 दिवसीय सामाजिक जाणीव निर्मिती युवा शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये नक्कीच सर्वांनी निश्चित सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण RJ कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, मानसिक आरोग्य ही काळाची गरज आहे, परंतु अनेकदा मानसिक आजारामुळे व्यक्ती समाजापासून आणि कुटुंबापासून दुरावतो. अशा व्यक्तींना आधार, उपचार आणि नव्या आयुष्याची दिशा देण्याचे महत्वपूर्ण कार्य करत आहे स्नेहालय संचलित मानसग्राम हा प्रकल्प. समाजातील वंचित, उपेक्षित, निराधार आणि संकटग्रस्त व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी स्नेहालय अनेक वर्षापासून कार्यरत आहे. याच कार्याचा एक भाग म्हणून मानसग्राम प्रकल्प सुरू करण्यात आला. मानसग्राम हा प्रकल्प मानसिक आरोग्याच्या समस्यांना झुंज देणाऱ्या व्यक्तींसाठी कार्य करत आहे. मानसिक आजारामुळे कुटुंबापासून दुरावलेल्या, रस्त्यावर जीवन जगणाऱ्या किंवा आधाराची गरज असलेल्या व्यक्तींना सुरक्षित निवारा, उपचार आणि पुनर्वसन उपलब्ध करून देण्याचे काम या प्रकल्पामार्फत केले जातं. या प्रकल्पामध्ये मानस उपचार तज्ज्ञांचे मार्गदर्शन, औषध उपचार, समुपदेशन, वैद्यकीय जीवन कौशल्याचे प्रशिक्षण आणि पुनर्वसनाच्या विविध सुविधा दिल्या जातात. मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना केवळ उपचार नव्हे तर सन्मानाने आणि आत्मविश्वासाने जीवन जगण्याची संधी मिळावी यासाठी मानसग्राम सातत्याने प्रयत्न करत आहे. मानसिक आरोग्य हा देखील आरोग्याचाच एक महत्वाचा भाग आहे. समाजामध्ये मानसिक आरोग्य विषयी असलेले गैरसमज दूर करून अशा व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्वपूर्ण कार्य मानसग्राम प्रकल्प करत आहे. स्नेहालय संचलित मानसग्राम प्रकल्प हा केवळ उपचार केंद्र नसून अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारा आणि नवजीवन देणारा उपक्रम आहे. मंडळी एखाद्या व्यक्तीला मानसिक आजारातून बाहेर काढणे म्हणजे केवळ त्याच्यावर उपचार करणे नव्हे तर त्याला पुन्हा एकदा सन्मानाने जगण्याची संधी देणे हीच खरी मानव सेवा आहे. तर मंडळी, आत्ताच आपण ऐकलं आहे स्नेहालय संचलित मानसग्राम प्रकल्पाविषयी. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी गायक वैदेही समीर राठी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची, परंतु निरोप घेण्यापूर्वी आपण आपल्या स्नेहवार्ता कार्यक्रमामध्ये बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. आपल्या स्नेहालय संस्थेच्या काही हितचिंतकांचे वाढदिवस आपण साजरे करत आहोत. आज वाढदिवस आहे कल्पना सूर्यकांत लगाड यांचा. कल्पनाताई, गेल्या अनेक वर्षापासून आपण स्नेहालय परिवाराशी जोडलेले आहात. संस्थेच्या कामाशी असलेलं आपलं जिव्हाळ्याचं नातं, आपुलकी आणि विश्वास आमच्यासाठी खूप मोलाचं आहे. आपल्या या खास दिवशी संपूर्ण स्नेहालय परिवाराकडून आणि रेडिओ नगर 90.4 FM संपूर्ण टीम कडून आपल्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या आयुष्यात आनंदाचे क्षण असेच फुलत राहोत. प्रत्येक नवीन वर्ष नवीन उमेद, नव यश आणि भरभरून समाधान घेऊन यावं, हीच मनपूर्वक सदइच्छा. आणि कल्पनाताई, तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकूया, धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना. हे गीत म्हणजे निसर्ग प्रेम आणि आनंदाच्या सुंदर भावनांनी भरलेलं एक अविस्मरणीय गीत आहे. हे गीत धाकटी बहीण या चित्रपटातील असून गीतकार आहे जगदीश खेंबुडकर, संगीतकार आहे सुधीर फडके आणि गायिका आहे आशा भोसले. कल्पनाताई, तुमच्या वाढदिवसानिमित्त हे ऐकूया सुंदर असं गीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर. आणि तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात. तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात.
1: रसिक श्रोते हो नमस्कार. रागभाव दर्शनच्या ह्या सिरीजमध्ये हा दुसरा भाग आपण घेऊन आलेलो आहोत. ह्याच्यामध्ये आपण सादर करणार आहोत पहिल्यांदा राग शुद्ध सारंग. त्या शुद्ध सारंगबद्दल बोलताना म्हणजे मला आठवतंय की जेव्हा आपण हे सगळं करत होतो काम, तेव्हा शुद्ध सारंग हा एक भर दुपारी रखरखीत दुपारी येणारा असा राग, दोन मध्यमांचा राग, तीव्र मध्यम शुद्ध मध्यम. आणि तो तीव्र मध्यम जो आहे ना तो ती उन्हाची प्रखरता जाणून देतो असं मला वाटतं. ह्याला दादांनी किती अनुरूप बंदिश लिहिली, तपन लागी भूमी सारी भानु किरण अत जारी. म्हणजे किती ते असे जाळणारे सूर्याचे प्रखर किरण, जो सूर्य सकाळी भैरवच्या आल्हाददायक वाटतो, नुकता नुकता उगवलेला असतो, बिलावलच्या वेळेला फ्रेंडली वाटतो, तोच ह्या शुद्ध सारंगमध्ये तो असा प्रखर आग ओकणारा सूर्य असा वाटतो. त्याच्यामुळे मला ही बंदिश हा भाव चांगला व्यक्त करते असं वाटतं. आणि तू लिहिलेलं गाणं त्याच्यावरती अप्रतिम, त्याबद्दल तू आधी बोलच.
2: थँक्यू. खरं सांगायचं तर वारा माझ्या आयुष्यात पहिल्यांदा झुळूक म्हणून आला. आईच्या पदराड दडलेला मी आणि ती झुळूक माझ्या अंगावरून उबदारपणे अलगद मना शरीरावरून जर निघून गेली आणि अंग अक्षरशः बहरून आलं. पुढे हा वारा प्रत्येक वेळी भेटत राहिला मित्र म्हणून. कधी आव्हानं देत वादळ घेऊन आला तर कधी मला माझं न्यूनत्व दाखवत वावटळ घेऊन आला. आणि या प्रत्येक वेळेला मला तो माझा मित्र वाटला. कधी मी त्याच्या अंगा खांद्यावर खेळलो तर कधी त्याला मी माझ्या खांद्यावर घेऊन धावत राहिलो. त्याला प्रत्येक वेळी मी माझं घर आसरा म्हणून दिलं. फक्त एकच अपवाद, तू म्हणालीस तसं दुपारच्या टळटळीत उन्हात मना शरीराला आणि झाडांना निष्पर्ण करत जेव्हा वावटळ घेऊन हा वारा आला तेव्हा माझ्याही नकळत मी माझ्या घराचे दरवाजे बंद केले. अशा वेळेचा दुपारचा वारा मला वाटतं अनिकेत असतो, बेघर असतो. निष्पर्ण झाडांना तो थारा देत नाही आणि निरभ्र आकाशातल्या पक्ष्यांच्या थव्यांना देखील तो गायब करतो. उसासणाऱ्या लाटांवरती तो फिरत राहतो, रानावनात फिरत राहतो स्वतःचं घर शोधत, पण त्याला ते सापडत नाही. हा राग असा आहे शुद्ध सारंग की हा देखील असाच काहीतरी शोधत असतो. कस्तुरी मृगाची तृष्णा त्या रागामध्ये आहे असं मला वाटतं, पण ती तृष्णा कधीतरी तुम्हाला ती तहान भागणार आहे हे देखील त्या रागामध्ये
1: दिलासा मिळतो.
2: हा दिलासा त्या रागामध्ये नक्की आहे.
1: मला माहितीये केतन, हे गाणं ऐकल्यावर काय वाटलं? तू जसं म्हणालास ना की वारा अनिकेत असतो, म्हणजे जसं आपल्या आयुष्यामध्ये पहिले असतात ते आपले आई वडील, गुरुजन, हां, पण आपण मोठे होतो तसे ते पण वयोवृद्ध होत जातात आणि त्यांचं छत्र आपल्यावरनं हरपतं. आणि ह्या गाण्याचं नातं मी ह्या भावनेशी जोडते. आमचा बाबा, म्हणजे आपला बाबा म्हणते मी, तू पण होतासच त्याच्या सहवासात, डॉक्टर अनिल अवचट, तो हे गाणं अतिशय सुंदर म्हणायचा. आणि आज मला तीव्रतेने त्याची आठवण येते की असा माणूस होणे नाही आणि त्याची छत्रछाया गेली आहे डोक्यावरनं.
2: मला वाटतं तो देखील स्वतः एक वारा होता.
1: हो, अगदीच अगदीच. तर ती छत्रछाया गेली आणि तीच भावना ह्या गाण्यातनं खूप आली असं वाटतं.
2: ऐकूयात हे गाणं.

0: केतन, आता आपण घेतोय राग पुरिया धनाश्री.
1: क्या बात है,
0: पुरिया
1: क्या
0: धनाश्री
1: बात
0: हा संध्या वेळेचा राग, म्हणजे जेव्हा सूर्य नुकता मावळतीला आलाय किंवा मावळलाय किंवा मावळलाही नाही अशी ती संध्या वेळ, आणि तेव्हा आकाशात रंगाची किती उधळण असते रे.
1: खरं आहे,
0: हा, खूप वेगवेगळे रंग दिसतात, आणि ते सुद्धा आपलं, म्हणजे जरी सूर्य मावळतीला चाललाय तरी आपलं मन उल्हसित करणारेच ते असतात असं मला वाटतं ती वेळ. ह्या रागामध्ये ना एक अतिशय सुंदर बंदिश माझे गुरु पंडित सत्यशील देशपांडे यांनी बांधली आहे. चलत पवन मंद मंद सिहर उठत अंग अंग, जे रोमांच येतात असं असा तो ती झुळूक जी मगाशी तू म्हणालास ना, ही झुळूक आत्ताही भेटायला येते.
1: बरोबर.
0: आणि ही त्यांची

0: ते मनाला प्रसन्न करत असतं.
1: हाँ
0: पण त्याचबरोबर एक भावना खूप आतमध्ये असते की मी सकाळी खूप शक्ती घेऊन उत्साह घेऊन बाहेर पडलो होतो आव्हानांना सामोरं जायला. दुपारच्या टळटळीत उन्हानं मला खिन्न केलं आणि आता मी जेव्हा परततो आहे तेव्हा काहीतरी कमावलेलं आहे पण खूप काही कदाचित दिवसभरात गमावलेलं देखील आहे. आयुष्याच्या संध्याकाळी देखील कदाचित असंच वाटत असतं की खूप काही कमावलं पण खूप काही गमावलं देखील. पुऱ्या धनाश्री आपल्याला असा प्रगल्भ करतो
1: क्या बात है.
0: की दिवसभरात तुम्ही काहीतरी कमावलंय आणि जे गमावलंय ते ठीक आहे, कधीतरी कोणीतरी तुमचा हात हातात धरेल, तुम्हाला बरोबर घेऊन जाईल, आधार देईल आणि कदाचित तुम्हाला गवसलेलं जे तुम्हाला हरवलेलं आहे ते गवसेल असं देखील असू शकतं. त्यामुळे पुऱ्या धनाश्री हा राग असा आहे की खोलवर कुठेतरी ज्या उसवलेल्या गाठी आहेत तो हळुवारपणे सांधणारा हा राग आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे पुऱ्या धनाश्री म्हटलं की मला आठवतो तो एखादा अथांग निळाशार जलाशय आणि त्याच्या काठाशी त्याच्या रेतीत मी आणि पुऱ्या धनाश्री हातात हात घालून
1: वा वा
0: एकमेकांशी गप्पा मारतो आहे असं मला नेहमी वाटतं.
1: फारच सुंदर कल्पना आहे.

0: मंडई हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं. तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. दुपारचे 3 वाजलेत. सुरू करत आहोत आपला आवडीचा शो थोड्या गप्पा थोडी गाणी आर जे आदेश सोबत. उम्रभर गालिब यही भूल करता रहा, उम्रभर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा, धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा. इंसान घर बदलता है, लिबास बदलता है, रिश्ते बदलता है, दोस्त बदलता है, फिर भी परेशान क्यों रहता है, क्योंकि वह खुद को नहीं बदलता. फ्रेंड्स, आपण म्हणाल सुरुवातीलाच मिर्झा गालिब यांचा शेर ऐकवलाय, काय भानगड आहे. आज शेरोशायरीचा मूड आहे, तेव्हा आजच्या शोमध्ये आपण शेरोशायरीचेच गीतं ऐकणार आहोत. काय वाटतंय तुम्हाला, आवडणार ना? तर सुरुवातीला आपण शेर म्हणजे काय थोडक्यात समजून घेऊ. तसं आपल्याला माहितीच असेल तर शेर म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर गझल किंवा शायरीमधील दोन ओळींची कविता. आणि या दोन ओळीच्या कविता म्हणजे शेर. अनेक शेर बनून बनते शायरी आणि गझल. वहां तक साथ चलते है, जहां तक साथ मुमकिन है, जहां हालात बदल गए वहां तुम भी बदल जाना. क्या बात है, क्या बात है, आवडला ना शेर. तर मिर्झा गालिब यांचे शेर अतिशय प्रसिद्ध आहेत. अर्थपूर्ण, शॉर्ट बट स्वीट, छोटे वाक्य पण मोठे अर्थ. तेव्हा मित्रांनो, असे अनेक शेर बनून ती शायरी बनते आणि शेर लिहिणारा बनतो शायर. आता साजन चित्रपट आठवतोय, संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि सलमान खान. त्या साजन चित्रपटातल्या संजय दत्त जसा मोठा शायर दाखवला आणि त्याच्या शायरीवर नायिका माधुरी दीक्षित फिदा होते. समीर यांनी याच प्रकारातली गीतं त्या चित्रपटासाठी लिहिली. तेव्हा सुरुवातीला ऐकूया चित्रपटातलं हे छानसं लोकप्रिय गीत, ज्यामध्ये आहे शायरी.

वेलकम बॅक मित्रांनो. जुन्या चित्रपटांमध्ये देखील शेरो शायरीवर भरपूर गीते लिहिली आहेत. आता 1973 साली बनलेला बॉबी हा चित्रपट, मेरा नाम जोकर चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर राज कपूर यांनी एक पौगंडावस्थेतली आणि म्हणजे टीन कथा असलेली एक प्रेम कथा लिहिली बॉबी चित्रपटासाठी. आणि नायक म्हणून त्या काळामध्ये कुणाला घ्यायचं यावर बराच विचार केल्याच्या नंतर ऋषी कपूर यांची निवड केली. आणि आता ऋषी कपूरसाठी एकदम फ्रेश आवाज पाहिजे होता. तो आवाज कसा मिळवायचा? तर व्ही शांताराम आपल्याला माहीतच आहे, प्रसिद्ध दिग्दर्शक. त्यांचे मुख्य सहाय्यक दिग्दर्शक असणारे जोगेंद्र सिंग यांचा मुलगा शैलेंद्र सिंग यांना राज कपूर यांच्याकडे पाठवलं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी शैलेंद्र सिंग यांना पहिली संधी दिली आणि गायक शैलेंद्र सिंग यांनी देखील त्या संधीचं सोनं केलं. त्यांनी गायलेलं त्यांच्या जीवनातलं पहिलं गीत म्हणजे बॉबी चित्रपटातलं आनंद बक्षी यांनी लिहिलेलं मैं शायर तो नहीं हे गीत ऐकूया.

वेलकम बॅक मित्रांनो. कभी कभी या छोट्याशा पण अर्थपूर्ण शब्दावर अमिताभ बच्चन यांचा एक चित्रपट बनला होता. साहिर लुधियानवी यांनी खूपच सुंदर गीतं त्या चित्रपटासाठी लिहिली होती. कारण चित्रपटाचा नायक हा एक मोठा कवी असतो, म्हणजे शायर असतो. खूप चांगले चांगले शेर शायरी तो करत असतो, परंतु प्रेमभंग झाल्यामुळं तो कविता करणं अचानक बंद करतो. नंतर पुन्हा एका वळणावर येऊन पुन्हा कविता करण्यास सुरुवात करतो. कभी कभी या चित्रपटातलं सर्वात आवडतं आणि सर्वोत्कृष्ट गीत जे कथानकासोबत मॅच झालंय, आणि इतर गीतं देखील अमिताभ बच्चन यांची शायराची भूमिका देखील अत्यंत उत्कृष्टरित्या साकारली. मुकेश यांनी पार्श्वगायन करून या गीताला उच्च शिखरावर नेऊन पोहोचवलं. ऐकूया तेच गीत.

वेलकम बॅक मित्रांनो, श्रोते मित्र हो, 1969 साली प्रदर्शित प्यार ही प्यार या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं मोहम्मद रफी यांनी गायलेलं शायराना अंदाजातलं हे गीत धर्मेंद्र आणि वैजयंतीमाला यांच्यावर चित्रित झालेलं. या गीताचं थोडंसं वैशिष्ट्य सांगतो. निर्माता ताराचंद बडजात्या यांनी सुरुवातीले हे गाणं रिजेक्ट केलं. कारण काय तर हे गीत खूपच साधं वाटलं आणि या गीतामध्ये फार काही दम नाही असं त्यांना वाटलं. आणि गायक मोहम्मद रफी हे या गाण्याला आता काय न्याय देऊ शकतील अशी शंका त्यांना वाटली. परंतु संगीतकार शंकर जयकिशन यांनी निर्मात्याला विश्वास दाखवला की हे गीत खूप चांगलं बनणार आहे, सुपरहिट ठरणार आहे. आणि हे गाणं उत्तमरित्या रेकॉर्ड करून घेतलं मोहम्मद रफी यांच्या स्वरात आणि नंतर ते अतिशय गाजलं. पुढचा इतिहास तर तुम्हाला माहीतच आहे. हे गीत होतं मैं कहीं कभी न बन जाऊं. पुढे ऐकूया हे गीत.

म्युझिकल ब्रेक नंतर पुन्हा एकदा वेलकम. मित्रांनो, धडकन नावाचा चित्रपट गाण्यामुळे अतिशय गाजला होता, कारण ती गाणी देखील शायराना अंदाजातली होती. सुनील शेट्टी आणि शिल्पा शेट्टी यांच्यावर चित्रित अत्यंत रोमॅन्टिक आणि इमोशनल प्रकारातलं शायराना अंदाजातलं हे गीत जे आहे ते प्रचंड प्रमाणात ऐकलं जातं. 2000 साली प्रदर्शित धडकन चित्रपट शीर्षकावरूनच आपल्या लक्षात येतो कथानक कसं असेल, प्रेमाचा त्रिकोण आणि मग नंतर भारतीय परंपरेत विवाह संस्कारच महत्वाचा मानला जातो आणि इतर संबंध जे आहे ते समाजात मान्य नसतात. आपल्या देशात पती पत्नी यांचं नातं हे एक पवित्र आणि अंतिम मानलं जातं. अगदी लिव्ह इन रिलेशनशिपच्या आजच्या अत्याधुनिक युगात देखील पती पत्नीला सर्वच स्तरावर मान सन्मान असतो. प्रेम हा विषय वेगळा आणि विवाह हा विषय वेगळा. प्रेम हे निस्वार्थ असलं पाहिजे, जसं मीराचं कृष्णावर आणि कृष्णाचं राधेवर. तर प्रेमभंग झाल्याच्या नंतर किंवा त्रिकोण असल्याच्या नंतर काय परिस्थिती होते आपल्या हृदयाची, अशाच आशयाचं हे गीत आपण ऐकूया. तसे या आशयाचे अनेक चित्रपट पण बनलेत आणि गाणी पण बनलेत, परंतु त्याला बॉलिवूडमध्ये असे अनेक गाणे आपल्याला ऐकायला मिळतील. चला ऐकूया हे पण एक गीत.

वेलकम बॅक मित्रांनो. मजरू सुलतानपुरी हे नाव तर तुम्हाला माहिती असेलच. एक प्रसिद्ध शायर होते आणि त्यांनी अनेक चित्रपटांसाठी शायराना अंदाजातले गीत लिहिली आणि ते त्या त्या काळात सुपरहिट देखील झाली. असंच एक यादों की बारात या 1973 साली बनलेल्या चित्रपटातलं आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या युगल सुरातलं गीत. विजय अरोरा आणि झिनत अमान यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत प्रसिद्ध संगीतकार आर.डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केले. आर.डी. बर्मन यांनी एका वेगळ्या पद्धतीनं या गाण्याची सुरुवात केली होती. गीताच्या सुरुवातीला चमचे आणि काचेच्या ग्लासांचा वापर करून एक वेगळाच ध्वनी तयार केला आणि जो या गाण्याची ओळख ठरला. चला तर मग ऐकूया हे गीत यादों की बारात या चित्रपटातलं.

मित्रांनो, थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण या शो मध्ये ऐकत आहोत शायराना अंदाजातले गीत. रोमॅन्टिक शायरी सोबतच प्रेमभंगाच्या शायरी देखील खूप प्रसिद्ध आहेत बरं का. प्रेमभंगावर आधारित एक ना अनेक असे अनेक चित्रपट आहेत आणि त्यातली गाणी देखील आहेत. अशाच दाटणीचा एक चित्रपट म्हणजे बेवफा सनम, 1995 साली प्रदर्शित झालेला. चित्रपटात शोकांतिक आशय असणारे गीत, त्यामुळं हा चित्रपट देखील खूप गाजला होता. या गीताला संगीतबद्ध केलं होतं निखिल विनय यांनी. किशन कुमार म्हणजे निर्माता दिग्दर्शक स्वर्गीय गुलशन कुमार यांचे बंधू आणि यांना प्रकाश झोतात आणण्यासाठी 1993 साली एक म्युझिकल अल्बम बनवला बेवफा सनम आणि नंतर 1995 या साली यावरच आधारित चित्रपट देखील बनवला. प्रेमभंगाचं कथानक असलेला हा चित्रपट त्या काळी तरुणाईमध्ये खूप गाजला होता, तो फक्त गाण्यांमुळेच. आणि त्यातल्या या गाण्यानंतर तर तरुणाईला वेड लागला होतं. प्रेमभंग झाल्याच्या नंतर काय होतं, अशाच आशयाचं हे गीत.

वेलकम बैक मित्रांनो, ज्या निसार अख्तर एकेकाळी अत्यंत गाजलेले गझलकार, शायर, गीतकार, प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर

सर अख्तर। मित्रांनो, केसरी 2 अलीकडेच प्रदर्शित झालेला हा चित्रपट ज्या निसार अख्तर यांचं कथानक यामध्ये दाखवण्यात आलंय, रोहन वर्मा या कलाकारानं ज्या निसार अख्तर यांची भूमिका साकारली। तर ज्या निसार अख्तर यांच्या जीवनातलं शेवटचं गीत त्यांनी लिहिलं 1983 साली प्रदर्शित रजिया सुलतान या चित्रपटासाठी। कर्तव्य आणि प्रेम यांच्यावर आधारित दिल्लीची 13व्या शतकातली पहिली महिला शासनकर्ती रजिया सुलतान हिच्यावर आधारित कथानकासाठी गीतं लिहिण्याची जबाबदारी होती ज्या निसार अख्तर यांची। त्यांनी एक गीत लिहिलं जे आपण आता ऐकणार आहोत। त्यांनी हे गीत लिहिलं आणि दुर्दैवाने त्यांचं निधन झालं, त्यामुळं त्यांच्या जीवनातलं हे शेवटचं गीत ठरलं। चित्रपटातली उर्वरित गीतं लिहिली ती निदा फाजली यांनी, आणि दोघांच्या लेखनात वैशिष्ट्य आपल्याला लक्षात येतं। खय्याम यांनी मात्र आपल्या संगीतामधून ही गाणी वेगळी वाटू दिली नाही। चला ऐकूया ज्या निसार अख्तर यांनी लिहिलेलं शेवटचं गीत।

0: वेलकम बॅक मित्रांनो. थोड्या गप्पा थोडी गाणी शोची वेळ आता संपत आली आहे. जाता जाता एक दोन शेर पुन्हा एकदा तुमच्यासाठी. रोक लो गर गलत चले कोई, रोक लो गर गलत चले कोई, बख्श दो गर खता करे कोई. क्या बात है. अजून एक शेर. मौत पे भी मुझे यकीन है, तुम पर भी एतबार है. मौत पे भी मुझे यकीन है, तुम पर भी एतबार है. देखना है पहले कौन आता है, हमें दोनों का इंतजार है. हमें दोनों का इंतजार है. तो इंतजार करते रहिए. या शायराना अंदाजातल्या शो मधून आता मी तुमची रजा घेतोय. परंतु जाता जाता आणखी एक शायराना अंदाजातलं गीत ऐकूया, ज्याचे गीतकार आहेत प्रसिद्ध गीतकार हसन कमाल. 1982 साली प्रदर्शित निकाह या चित्रपटातलं हे गीत गायलं आहे महेंद्र कपूर यांनी आणि संगीतबद्ध केले रवी यांनी. अच्छा तो हम चलते हैं. बाय बाय. स्टे ट्यून रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.
1: अभी अलविदा मत कहो.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. उन्न उन्न

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सांझ रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। संध्याकाळचे 4 वाजलेत आणि सांझ रंग या शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। नगरकरांना तर सध्या नगरची स्थिती माहीत असेल, नगरमध्ये चाललंय काय। आज दिवसभर नगरबंद सांगितलेला आहे आणि तसंच वातावरण बाहेर आहे। जर तुम्ही बाहेर गेला असाल तर लक्षात आलं असेल नगर पूर्णपणे बंद आहे आणि तेही एका घटनेमुळे। महापालिकेचा कंत्राटी कामगार ज्याचं काम जो कामासाठी गेला होता त्याच्यावर मारहाण झाली आणि शेवटी त्याला त्याचा जीव गमवावा लागला। आणि हेच सध्या आपल्या अहिल्यानगरमध्ये चालू आहे आणि याचमुळे आज पूर्णपणे नगर बंद आहे। मित्रांनो, खरं म्हणजे या गोष्टी व्हायलाच नकोत। आपलं नगर जसं पाहायला गेलं तर एकतेचं, सर्व धर्म समभाव, सगळ्यांनी एकत्र येऊन राहणं यासाठी प्रसिद्ध आहे पूर्वीपासूनच, पण आता असं होतंय। अशा गोष्टी व्हायलाच नकोत। मुलामुलांचे भांडणं असतील ते हो, छोटे मोठे भांडणं होणं साहजिक आहे, पण त्यामुळे एखाद्याचा जीव घेणं हे चुकीचं आहे। तर या गोष्टी होऊ देऊ नका आणि सगळ्यांनी एकमेकांना समजून घ्या, एकमेकांवर प्रेम करणं हे खूप महत्त्वाचं आहे। आणि मित्रांनो, याचमुळे खरं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं आणि आपल्या मित्रांवर विश्वास ठेवणं आणि जी चूक झाली एखादी चूक तर ती समजून घेणं, ती एकमेकांना समजून सांगणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे, हे नेहमी लक्षात ठेवा। आपण अशाच गप्पा मारणार आहोत। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सांज रंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, म्हणजे आपल्या सगळ्यांनाच खरं म्हणजे हे अपेक्षित नव्हतं असं घडलेलं आहे. ज्येष्ठ चित्रकार श्रीधर अंभोरे यांचं निधन झालंय आणि त्यांच्यावर आज म्हणजे 10 ऑगस्ट रोजी जालना इथं दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आलाय. आणि अंभोरे टपाल खात्यातील नोकरीसाठी नगरला आले होते बरं का. आणि दीर्घकाळ नोकरी केल्यानंतर त्यांनी सेवानिवृत्ती घेतली आणि चित्रकलेचं कोणतंही शिक्षण न घेता त्यांनी ही कला आत्मसात केली आणि त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेत. आणि आपल्या नगरमध्ये त्यांचा मोठा मित्रपरिवार देखील आहे. अजून एक मोठं नाव, मोठं व्यक्तिमत्व नगरनं आज गमावलेलं आहे. त्यामुळे खरंच खूप वाईट वाटतंय, पण सरांच्या आठवणी, सरांचं काम, सरांची कला नेहमी आपल्या सोबत राहील. मी ज्येष्ठ चित्रकार श्रीधर अंभोरे यांना अभिवादन करते, खूप खूप श्रद्धांजली देखील त्यांना अर्पण करते. आणि एकच म्हणेल की सर, तुमचं जे काम होतं, तुमचं ज्या आठवणी होत्या, त्या नेहमी आमच्या सोबत राहतील. आणि मित्रांनो, त्यांना, त्यांच्या आठवणींना उजाळा आपण आज संध्याकाळी 7 वाजता आपल्या नगर डायरी या शोमध्ये देणार आहोत. आपण त्यांची मुलाखत पुन्हा प्रसारित करणार आहोत, त्यामुळे नक्की ऐका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

0: अजून 28 मिनिटं झालेत आणि सांज रंगामध्ये मी आर्ज कमल आहे. तुमच्यासोबत मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत. आणि मैत्रिणींना आपल्या सगळ्यांना फुलं खूप आवडतात बरं का, आणि फुलांचे डिझाईन असणारे कपडेही आपल्याला आवडतात. आणि आजकाल सुंदर आणि लोकप्रिय फुलांच्या डिझाईनच्या साड्या चांगल्याच ट्रेंडिंगला आहेत आणि त्या दिसतात देखील सुंदर. आणि खास प्रसंगी किंवा सणाला अशी साडी नेसली तर तुम्ही नक्कीच सगळ्यांमध्ये उठून दिसाल. फार भरगच्च डिझाईन नाही, फक्त साधं सुंदर कॉटनच्या साडीवर असलेलं किंवा प्रिंट केलेलं फुल आणि छान आकर्षक रंग पहा. सध्या ना खूप व्हायरल झालेलं आहे आणि खूप छान वाटतं, म्हणजे एकदम प्लेन कॉटनची साडी आणि त्यावर छोटे छोटे फुलं, बापरे. म्हणजे मी तर त्या साड्यांच्या प्रेमात आहे, हो प्रचंड प्रेमात आहे. जर मला कोणी कॉटनची साडी दिली आणि त्यावर फुलाची डिझाईन असेल नाजूक नाजून तर मी वेडी होऊन जाईल असं म्हणायला हरकत नाही. इतकं सुंदर आणि एलिगंट वाटतं ना, आणि ते वेअर केल्यावर पण खूप सुंदर लुक आपल्याला मिळतो. तुम्ही अशी साडी नेसा आणि एकदम सिम्पल जरी तुम्ही आवरलं ना, छान कानातले घातलेत, थोडीस लिपस्टिक लावली, एक टिकली लावली, तरी पण तुम्ही खूप सुंदर दिसाल. सो या असा छान लुक या साड्या देत असतात, नक्की ट्राय करा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्यविषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आर्ज ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या

बीवी नंबर वन या चित्रपटातलं छानसं गाणं चुनरी चुनरी आपण एन्जॉय केलेलं आहे. संध्याकाळचे 4:43 झालेत आणि सांज रंगमध्ये तुमची सगळ्यांचीच लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहेच तुमच्या सोबत. आणि म्हणजे आज सगळे घरीच आहेत, काही म्हणजे सगळ्यांच्या आज घरामध्ये शांतता आहे, म्हणजे आपलं शहर शांत आहे पूर्ण, तर सगळे घरीच आहेत, सगळे बसले, सगळे विचार करत आहेत की असं नव्हतं व्हायला पाहिजे, सगळ्यांना वाईट वाटतंय. आणि सगळेजण तो मुलगा किंवा त्या मुलाची जी फॅमिली आहे, जे धीरज ज्याचं नाव होतं, ज्याच्यावर हा हे सगळं संकट ओढावलं, तर त्याबद्दल विचार करत आहेत. खरं म्हणजे हे होणं सगळ्यांसाठीच लाजिरवाणं होतं की आपल्या शहरात असं होत आहे, इथून पुढे आपल्या शहरात असं होणार नाही याची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पुन्हा धीरज सारखा एखादा अल्पवयीन मुलगा असा न जाता कामा नये ही आपल्या सगळ्यांचीच एक जबाबदारी असणार आहे. त्यासाठी भांडण तंटा हे सगळं सोडून प्रेमानं वागणं खूप गरजेचं आहे. आणि मंडळी तुम्हाला माहिती आहे का, कर्नाटकातील बेंगळूरच्या इजीपुरा येथील श्री कांदंड राम स्वामी मंदिरातील भगवान विष्णूंची विलोभनीय मूर्ती सध्या चर्चेचा विषय ठरतीय. अतिशय सुंदर ती मूर्ती आहे आणि मूर्तीचं मनमोहक हे जे दर्शन आहे ते भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे. आणि त्याचा व्हिडिओ देखील आता सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. तुम्ही पण पाहिलाच असेल, इतकं सुंदर ती मूर्ती आहे ना, एकदा पाहिली की पहावीच वाटते, इतकं सुंदर ते रूप आहे, मनमोहक ते रूप आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: संध्याकाळचे 4:52 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. म्हणजे गेल्या 2-3 दिवसापासून आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये काय चालू आहे आपण सगळे पाहून आहोत. मुकुंदनगर परिसरात अहिल्यानगर महापालिकेतील कंत्राटी कर्मचारी यांचा खून झाल्याच्या घटनेनं आपलं सगळं शहर हादरलंय आणि या घटनेतील मृत व्यक्ती म्हणजे धीरज सिंग परदेशी याला अहिल्यानगर शहरात आणण्यात येणार आहे आज. आणि याच पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसंच आपलं संपूर्ण शहर आज बंद आहे. मुकुंदनगरकडे जाणारे सगळे रस्ते जे आहेत ते बंद आहेत आणि धीरज परदेशीच्या अंत्यविधीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौज फाटा आज आपल्या शहरात दिसतो आहे. तर आता सध्या असं वातावरण आपल्या शहराचं आहे आणि अजून तरी धीरज परदेशी यांची अंत्ययात्रा निघालेली नाहीये. ते अजून नगरमध्ये आलेले नाहीयेत तर याची सगळीकडे आता सध्या लगबग चालू आहे आणि जोपर्यंत त्यांचा अंत्यसंस्कार होत नाही तोपर्यंत नगर शहर बंद ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे आपण अशाच गप्पा मारणार आहोत त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

हम खडे दे साला सरकार से बड़े। नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजेच बबन बोलतोय। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। कस बबन म्हणीन तस।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकताय सांजरंगा हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत.
2: नमस्कार, शुभ संध्याकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि सांजरंग या शो मध्ये तुमची सगळ्यांचीच लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे. तुमच्या सोबत मस्त अशा गप्पा पण मारतो आहोत. आणि मित्रांनो, कसं असतं ना, पाऊस किंवा पावसाळा असेल तेव्हा खूप हाल होत असतात बरं का. आणि आता सध्या तेच दिवस चालू आहेत. म्हणजे जर खूप पाऊस झाला तर रस्त्यानं पाणी साचणं आणि जर त्या रस्त्यात खड्डे असतील तर मग विचार सोय नाही, मग काय हाल होतील. तर तुम्ही सगळे इमॅजिन केले असतील किंवा अनुभवले देखील असतील. आणि त्यामुळे त्या खड्ड्यांवरून जाणं येणं हे खूप त्रासदायक होतं. आणि जे मुलं शाळेत जातात त्यांच्यासाठी देखील हे त्रासदायक होतं. आणि आता नुकतंच ना रायगड जिल्ह्यातील कर्जत ते गोंदीवडे रस्त्याचा दरम्यानचा जो रस्ता आहे ना तो खराब आणि खड्ड्यांनी भरलेला असून तेथील शालेय विद्यार्थिनींनी छत्रीला न्यूज माईक बनवून रस्त्यावरील जे खड्डे आहेत त्या खड्ड्यांची आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाची पोलखोल करण्या व्यंगात्मक व्हिडिओमुळे हा जो रस्ता आहे तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय. आणि हा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. तर म्हणजे लहान लहान मुलांना कळतंय की हे सगळं काय चाललंय, मग आपलं लक्ष कुठे, आपण का बोलत नाहीयेत. आणि जर तिथे त्यांना रेग्युलर जाणं येणं आहे आणि जर असा रस्ता असेल तर मग त्या विचार तरी करू शकतोय का आपण कसं जाणार कसं येणार. एखादी गाडी जर जवळून गेली की सगळं अंगावर पाणी. सो हे सगळं आता लवकरात लवकर नीट व्हावं आणि हा रस्ता व्यवस्थित व्हावा हीच आपण अपेक्षा करूयात. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

हम आपके हे कोण या मूवीतलं हे छानसं गाणं आणि त्या मूवीनं धमाल केलेली आहे बरं का. म्हणजे अजूनही तो मूवी जेव्हा डोळ्यासमोर येतो तेव्हा सगळी त्यातली गाणी सगळं त्याचं सीन जे आहेत ते क्रिएट होतात डोळ्यासमोर. आणि मला असं वाटतं की असं कोणीच नसेल ज्यांनी हम आपके हे कोण हा चित्रपट पाहिलेला नाहीये. प्रत्येकानं हा चित्रपट हम साथ साथ हम आपके हे कोण हे असे जे आहेत चित्रपट ते पाहिलेले आहेत आणि सगळ्यांनी या मूवींना प्रेम देखील लिहिलेले असे हे चित्रपट आहेत. आणि हम आपके हे कोण मधलं प्रत्येक गाणं हे खूप भारी आहे. त्याचं मिनिंग छान आहे, त्याचं ताल छान आहे, रिदम छान आहे. म्हणून मला तर हे सॉन्ग खूप आवडतात. तुम्हाला आवडतात का नक्की कळवा. आणि गाण्यावरून लक्षात येईल आता गणपती बाप्पा जवळ येत आहेत आणि सगळीकडे किती उत्साहाचं वातावरण आहे ना. म्हणजे सगळीकडे गणपती बाप्पांची तयारी चालू आहे. मूर्ती ज्या आहेत गणपती बाप्पांच्या त्या आता आकार घेत आहेत आणि बऱ्यापैकी आकार घेऊन झालाय. रंग त्यांना आता देण्यात येतोय. त्याचप्रकारे ढोल पथक जे असतात त्यांची सुरुवात चालू आहे, त्यांची तयारी चालू आहे. वादन होणार, वादन कसं होणार त्यासाठी प्रॅक्टिस सराव हे सगळं चालू आहे. तसंच घरामध्ये बाप्पाची जागा कोणती असणार, डेकोरेशन कसं करायचं, बाप रे ही सगळी लगबग चालू आहे. आणि बाप्पा कधी येणार, 10 दिवस बाप्पा येतो पण किती आनंद देऊन जातो ना. वर्षभराचा आनंद त्या 10 दिवसात भेटत असतो असं मला तरी वाटतंय. सो मी तर खूप एक्सायटेड आहे बाप्पासाठी. बाप्पा तू लवकर असं वाटतंय तर 14 तारखेला, पुढच्या महिन्यात 14 तारखेला बाप्पा येणार आहे सोमवारी. सो मी तर आतापासूनच एक्सायटेड आहे. एक महिना बाकी आहे तरी पण. आणि आता सध्या ना गणपती बाप्पांचे गाणे इंस्टाग्रामवर देखील खूप जास्त आहेत बरं का. आणि त्यातलं एक गाणं जे आहे सध्या खूप व्हायरल आहे, गणेश गल्लीवाला माझा मुंबईचा राजा. मला तर ते प्रचंड आवडतंय. सो ऐकूयात हे गाणं. आणि तुम्हाला बाप्पांचं कोणतं गाणं आवडतं हे देखील नक्की कळवा. 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: नमस्कार मित्रांनो, मी आहे आर्य चिलका.
1: वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा सांजरंगमध्ये कोमल आहे तुमच्या सोबत आणि छान छान गाणी आहेत आपल्या सोबत आणि तुम्ही आहात माझ्यासोबत. अशी ही सुंदर शांत संध्याकाळ, सगळे घरी आहेत आणि थोडंसं डोक्यात टेन्शन आहे किंवा वाईट वाटतंय किंवा मग या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि हे सगळं नाही व्हायला पाहिजे हेच सगळ्यांना वाटतंय आणि धीरज याला न्याय मिळायला पाहिजे हे देखील सगळ्यांना वाटतंय. आणि मंडळी तुम्हाला माहिती आहे का, कर्जत जे आहे ना आपलं इथे, कर्जत इथे ना रविवारी म्हणजे काल तारखेला दिवसभर हजारो भाविकांनी ग्रामदैवत संत सद्गुरू गोडद महाराजांचा रथ भक्तीपूर्ण वातावरणात आणि हरिनामाच्या गजरात ओढलाय आणि पहाटेपासूनच गोडद महाराज मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती आणि मंदिरावरील आकर्षक रोषणाई आणि फुलांची सजावट लक्षवेधी ठरली आहे आणि मध्यरात्रीपासून संत सद्गुरू महाराजांच्या मंदिरात अभिषेक सुरू होता. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती आणि दुपारी 1 सुमारास गोदड महाराजांच्या 3 मजली रथ ग्राम प्रदक्षिणेस मार्गस्थ झाला. तो रथ ओढण्यासाठी ठिकठिकाणी हजारो भाविकांनी रांगा लावल्या होत्या. तर मंडळी अशा प्रकारे कर्जतचे ग्रामदैवत संत सद्गुरू गोदड महाराजांच्या रथोत्सवाची ग्राम प्रदक्षिणा जी आहे ती अगदीच उत्साहात आणि शांततेत पार पडलेली आहे आणि त्यामुळे तिकडचं वातावरण सगळं भक्तीपूर्ण झालेलं होतं, भक्तिमय झालं होतं, जे खूप छान. आणि जेव्हा भक्तिमय वातावरण होतं ना सगळीकडे प्रसन्नता असते, सगळीकडे प्रसन्न वाटतं आणि असं झालेलं आहे. मंडळी आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची आणि मग मगाशी आपण ब्रेकवर जाण्याआधी एक बाप्पाचं छानसं गाणं ऐकलं होतं. तर सुहास शिंदे यांचं एक रिक्वेस्ट आलेली आहे, त्यांना देखील बाप्पांचं एक छानसं गाणं ऐकायचं, ऐकूयात हे गाणं.

आणि सुहास शिंदे यांचं म्हणणं आहे की आमच्या लहानपणी आम्ही हे गाणं खूप ऐकायचो आणि आता देखील बाप्पा आले तर या गाण्याशिवाय ते अपूर्ण वाटतं, म्हणून हे गाणं आम्हाला प्रचंड आवडतं असं त्यांचं म्हणणं आहे.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळचे 5:45 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त अशा आपण गप्पा मारतो आहोत. आणि म्हणजे तुम्हाला माहित आहे का, महिला आणि बालविकास विभाग, पोलीस प्रशासन आणि बाल संरक्षण समिती सोबतच स्वयंसेवी संस्थांच्या 2025 ते 2026 या कालावधीत जिल्ह्यात सुमारे, म्हणजे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात सुमारे 200 जास्त बालविवाह यशस्वीरित्या रोखले आहेत. ही खरं म्हणजे चांगली गोष्ट आहे की एवढे बालविवाह रोखण्यात आलेत. पण मला प्रश्न पडला, एवढे बालविवाह होतात म्हणजे विचार करा की आपल्या इथे एवढे बालविवाह होतात, आपण एवढे जागरूक होतो आहोत, आपल्याकडे जागरूकता निर्माण करण्याचे, आपल्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी एवढे प्रयत्न होत आहे. स्नेहालय संस्था असेल किंवा इतर अशा सामाजिक संस्था असतील किंवा सरकारचे काही धोरण असेल, या माध्यमातून आपल्याला जागरूक करण्याचा प्रयत्न केला जातोय, तरीही एवढे बालविवाह करायचा किंवा करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि ऑगस्ट महिन्यात लग्नाचे 14 मुहूर्त आहेत आणि या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन पुन्हा सज्ज झाले. एकूण 155 कारवायांपैकी 7 प्रकरणांमध्ये नियमांचं उल्लंघन झाल्याचं आढळल्यानं संबंधित पालक आणि आयोजकांवर गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत आणि उर्वरित प्रकरणांमध्ये प्रशासनानं वेळीच हस्तक्षेप करून समुपदेशन द्यावं आणि त्याद्वारे विवाह रोखलं गेलंय आणि यापुढेही रोखले जातील असं म्हणणं आहे. तर म्हणणं अशा प्रकारे इतके सारे बालविवाह, म्हणजे 200 2025 ते 2026 यशस्वीरित्या रोखले गेलेत आणि काही बालविवाह यशस्वीही झाले असतील. मी एकच म्हणेल, जर तुमच्या आजूबाजूला कुठेही बालविवाह होत असेल तर तुम्ही त्याच्याबद्दल जागरूक व्हा, तुमच्या आजूबाजूला जे काही लोक आहेत त्यांना कळवा, किंवा मग चाइल्ड लाईन असेल, बालविवाह रोखण्यासाठी अनेक सरकारचे धोरण असतात, पोलीस असतात, यांना कॉल करा आणि यांच्याशी संपर्क साधा, जे खूप महत्त्वाचं.

आहे, कारण बालविवाहामुळे काय काय होऊ शकतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. एका मुलीचं आयुष्य बर्बाद होतं, तिला मानसिक आरोग्य खराब होतं, तिचं शारीरिक आरोग्य खराब होतं आणि तिचं आयुष्य पूर्णपणे खराब होण्याच्या खूप जास्त शक्यता असतात. त्यामुळे जागरूक होणं गरजेचं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत। चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

सकाळचे 5:56 झालेत आणि सांज रंगामध्ये आपण खूप साऱ्या गप्पा मारतो आहोत, पण आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. खरं म्हणजे निरोप घेण्याची इच्छा तर नसते, पण वेळाअभावी आपल्याला थांबावं लागतं. आणि बरेच आयुष्यातले बरेच गोष्टी अशा असतात की जिथे आपल्याला थांबावंच लागतं, म्हणजे आपली इच्छा असो किंवा नसो, कारण ते तिथपर्यंतच मर्यादित असतं. पण आपला साथ किंवा आपली सोबत इथपर्यंत मर्यादित नाहीये, आपली साथ खूप खूप जन्मोजन्मीची आहे असं म्हणेल मी, कारण आपण उद्या पुन्हा भेटणार आहोत सांजरंग या शो मध्ये. पण खरंय, आयुष्यामध्ये ना हे सगळं स्वीकारावं लागतं. म्हणजे आत्ताच आपण करंट एक्झाम्पल घेतलं तर धीरसिंग परदेशी जो आहे त्याला इच्छाच नसेल ना जाण्याची, किंवा त्याच्या बायकोला, त्याच्या फॅमिलीला, कधी त्याच्या मित्रपरिवारांना कधी वाटलंच नसेल की ही साथ इथेच थांबेल, किंवा त्यांची इच्छाही नसेल, पण थांबलीच ना. तसं आयुष्यामध्ये खूप गोष्टी असतात की ज्या थांबवाव्याच लागतात, इच्छा असो किंवा नसो, कारण पुढे साथ किंवा पुढे ते चालणार नसतं, किंवा मग चाललं तरी पण आपल्याला तेवढं महत्त्वाचं नसतं. मी एखाद्या व्यक्तीबद्दल नाही बोलत आहे, पण आयुष्यात असे खूप प्रवास असतात जे कुठेतरी थांबवायचे असतात, जे थांबवणं महत्त्वाचं असतात. आपणही तेच थांबूयात, उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासोबत, नवीन गप्पांसोबत, नवीन गाण्यांसोबत. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे। हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात। तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन।

गरुड प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
2: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आपला नगर डायरी हा शो सुरू झाला आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडई ज्येष्ठ चित्रकार श्रीधर अंबोरे यांचं नुकतंच निधन झालं. अंबोरे हे टपाल खात्यातील नोकरीसाठी नगरला आले होते. दीर्घकाळ नोकरी केल्यानंतर त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. चित्रकलेचं कोणतंही शिक्षण न घेता त्यांनी ही कला आत्मसात केली. त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले. नगरमध्ये त्यांचा मोठा मित्र परिवार आहे आणि आज आपल्यात ते नाहीयेत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. खरं म्हणजे त्यांच्या आठवणी आपल्या सोबत नेहमी असतील. याच आठवणींना उजाळा देऊयात रेडिओ नगर 90.4 FM वरील श्रीधर अंबोरे यांची मुलाखत पुन्हा प्रसारित करत आहोत.
1: रसिक हो नमस्कार, स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे विशेष मालिका संचित अहमदनगरचं. म्हणजे आज आपण ऐकणार आहोत फाईव्ह फाउंडेशन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेले ज्येष्ठ रेखाटनकार श्रीधर अंबोरे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला आहे सृजन फाउंडेशनचे मयूर रमेश भुजबळ यांनी. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. ऐकूया संचित अहमदनगरचं.
3: या बाबळी सगळ्या आपल्याला ऐकू राहिल्यात असं वाटतंय मगाशी पासून. त्या तुमच्या गुरु पण आहेत कदाचित शिष्याची मुलाखत ऐकताय.
4: म्हणजे बाबुळवन माझं लहानपणापासूनच बाबुळवन मित्र आहे. बाबुळवन म्हणजे जसं आमराई म्हणतो झाडांचा समूह, तसे बाबुळवन हा 50 झाडं 100 झाडं 200 झाडं असे खेड्यामध्ये खूप आहेत. आजही आहेत काही काही खेड्यामध्ये, विशेषतः विदर्भामध्ये गेला खेड्यापाड्यात तिकडे गाव सुरू झालं की तुला त्या बाबुळवनाचं दर्शन. तिथे माझं बाबुळवन म्हणजे मित्र आहे, माझं सगळंच आहे आणि गुरु आहे. म्हणजे बाबुळ हे झाड माझं गुरु म्हटलं तर हरकत नाही चित्रकलेत. काय आहे की ते प्रत्येक ऋतूत त्याचं रूप वेगळं असतं. जसं आपण माणसाचं जसं तारुणपण मध्य काय असतं, तसं बाबुळीचं सुद्धा ते वयात आलं की इतकं सुंदर दिसतं ते खोड फांद्या. आणि आता साधारणतः ऑगस्ट सप्टेंबर हे ते फुलारले जे म्हणतात हिरवळ पण आहेत, फुलं येतात फार सुंदर दिसते. नटलेल्या एखाद्या बाईसारखं हळद लागलेल्या बाईसारखं ते बाबुळ बाबुळी
3: बरं ते पिवळे पिवळे फुलं येतात
4: खूप खूप. अरे ते बारीक बारीक पानं नजाकतीत त्याची पानं असतात. काट्याची गुंफणी वेगळी, सगळे काटे झाकले जातात. मग उन्हाळा आला किंवा जानेवारी फेब्रुवारी आलं की उन्हाळा आला की सगळं त्याचं वैभव जे असतं ते सगळं गळतं आणि एखाद्या वैराग्यासारखं साधूसारखं ते सगळ्या काड्या काड्या काड्या अस्थी पंधर सारखं दिसतात. आणि ते कलावंत म्हणून खूप भावतं. लहान हा लहानपणी मला ते इतकं भावलं. त्याचे रेषा वेगवेगळ्या दिशेनं जाणाऱ्या फांद्या आणि असं खूपच छान ते माझ्या डोक्यात बाबुळ आहे. आणि त्यामुळे अशा वेगळ्या मी मग घराच्या भिंतीवर कोळशाने काढायचो. त्यामुळे तो पहिला गुरु माझा तो आहे चित्रकलेतला. पहिला गुरु म्हणजे बाबुळ, बाबळीचं झाड म्हणजे अख्खं बाबुळ.
3: जसं आपण आता मगाशीपासून इथं आलोय, घरची आठवण येते.
4: अरे काय हे गरंगोतच आहे. हा किती झाड आहेत, किती प्रकारची झाड आहेत इथं. पक्षी आहेत, आवाज येतात वेगवेगळे. म्हणजे माणसांच्या कलकलाटापेक्षा पक्ष्यांचा जो लढीवळपणा कल्लोळ म्हणतो ना आपण, तो फारच आनंददायी असतो. हे हिरवळ हिरवेपणा मानसशास्त्राचा हिरवा रंग म्हणजे आनंददायी, आनंद देणार हे झाडांचं सांगितलं. छान छान वारा, जसं माणूस आपल्याला दाद देतो तशा फांद्यात दाद देतात, हालतात वारणे. किती छान वाटतंय. काय घरची आठवणी याची काही संबंध नाही. हेच गंध होते
3: घर. म्हणजे मी चार भिंती नाही म्हटलो सर, जिथं तुमचं बालपण गेलं.
4: हा हा हा हा. मग आता हे बाबळी पाहिलं ना की मला माझं बालपण नव्हतं. काय माझ्या घरासमोर त्या बाबळीचं ते बाबुळ नव्हतं घरासमोर. त्याच्यामुळे पहिलं माझं ते म्हणजे अनेक झाडामध्ये मला बाबुळ दिसली की जसं नाही काय बाबा अनेक बाया बघितलं की आईची आईच्या वयाची जर बाई दिसली की ते आईची आठवण येते. माईची तिकडे मा म्हणतात ते माईची आठवण येते. तसं झाडं सगळं बघितलं म्हणजे खूप छान छान बघितलं. बाबुळ बघितली की मला ते माझ्या गावाची यातून येतात. आणि ते म्हटलं हे आपलं माया आशीर्वाद दिल्यासारखं ते फांद्या आणले की मला आशीर्वाद दिल्यासारखं. मला खूप आवडतं बाबळी झाड, त्याच्यामुळे आठवण वगैरे कुठल्याही माणसाची किंवा. आणि एक वैशिष्ट्य आहे, तू बाहेर जर गेला ना कुठं जंगलामध्ये कशाचीच आठवण येते, ते झाडाचं झाडातलं झाड व्हावं, पक्षातलं पक्ष व्हावं, दगडातलं दगड व्हावं, निसर्गाचा सान्निध्यातला निसर्गाचा घटक होऊन तुम्ही जगला की त्याला आनंद, त्याला त्याला तोड नाही, त्याला मोजता येईल. कुठलाही कलावंत असू दे, संगीत असू दे, नाटकातला असू दे, ते फार मिळतात रे त्याला. प्रत्येक तुम्हाला असं वेगवेगळं दृश्य फ्रेममध्ये दिसतं आणि एक फॉर्म तयार होतो. तुझी नजर अभ्यासक्रमापेक्षा, अभ्यासक्रमातील शेवटी काही काय ते शिक्षण आहे ते लागतं, पण जेव्हा प्रॅक्टिकली प्रत्यक्षात तुम्ही प्रात्यक्षिक करता बाहेर येता, तर ती जी फ्रेम तुम्हाला दिसते ती खरी. आणि तिथूनच तुमची जे काही करतात त्याच्यात ती वृद्धिंगता म्हणतो आपण, तिथे तयार होतं. तसं हे आहे, त्यामुळे मी शनिवार रविवार घरी थांबत नव्हतो, बाहेर जायचो. आता म्हणजे महाराष्ट्रभर फिरलो, भारतभर फिरलो, आता नगरमध्ये व असं झालं की कुठेतरी गाडी काढायची, पूर्वी सायकल होती खूप, मग कुठे कुठे जायचं ना दगडाच्या सांगण्यात जायचं, विषय मिळतात वेगवेगळे. तिथं कामगार असतात, शेतातले असतात, त्यांचा पेहराव असतो, त्यांच्या पोझिशन मिळतात. रेखाटनाला तर खूप वेगवेगळे चान्स असतात, कोकणामध्ये वेगळं, विदर्भामध्ये घेतलं अनॅटॉमी वेगळी, इकडे सगळे गोरे गोरे कोमटे कोकणात, तिकडे सगळे काळे सावळे सगळे ते विदर्भात उन्हाळे झालेले रापलेले किडकिडी. चंद्रपूरकडे गेले तर आणखीनच, चंद्रपूर म्हणजे ते आगर आहे, ते सौंदर्य ताडोबा जंगल तिकडेच आहे, आगर आहे ते. बांबूची झाड काय, बांबूचं पण म्हणजे 200-300 किलोमीटर बलारपूरला कागदाचा कारखाना आहे, त्याला बांबूच लागतात. जसे उसाचे ट्रक आहेत आपल्याकडे कारखान्याचे, तसे बलारपूरला त्या भागामध्ये बांबू आणण्याचे ट्रक आहेत. एक गेलो होतो ट्रकला, तो म्हणाले येऊ नको, प्रचंड ऊन असतं, प्रचंड हे असतं. म्हटलं जाऊ दे, आलो येऊ दे, गायर कधी पायाला फोडावले ते माझ्या. त्यांचा कवी मित्र होता, त्याचा मेहना होते बहिणीचा नवरा, तर ते असे मग ते बांबूचे रेखाटणं काय सौंदर्य बांबूचं. प्रत्येक जसं माणसाचं सौंदर्य असतं व्यक्तीचं, तसं झाडाचा प्रत्येक झाडाचं सौंदर्य असतं. आणि हे मग चित्रकाराला भावतं, ते वेगवेगळ्या रूपात येत असते. असं तर म्हणून जंगलात कुठे गेले कशाची ही मला तर कशाची आठवण येत नाही, फार छान वाटतं.
3: सर आता थोड मी तुम्हाला जंगलातून परत एकदा थोडं बालपणाकडे नेतो, कारण की तुम्हाला थोडी घशी पण आठवण आली. कुठे गेलं सर बालपण नेमकं?
4: माझं चिखलगाव म्हणून अकोला जिल्ह्यामध्ये गाव आहे, चिखलगाव. तर तिथं माझं सगळं बालपण, जन्म तिथलं आहे, 4th पर्यंत शिक्षण तिथंच झालं. आणि प्रचंड गरिबी, म्हणजे गाव कोसाव्याचे जे जगणं आमचं त्यावेळेचं काळ, तो 47 जन्म आहे माझा. आणि तो काळ लागला की प्रचंड, म्हणजे खेड्याची जी व्यवस्था आहे ती इतकी भयानक होती त्यावेळेस, प्रचंड होती. दारिद्र्य, शिक्षण नाही, लोक शिक्षण कधीतरी गाडगे बाबा सारखा बाबा तिकडलं येतं, ते हे लोकशिक्षण. लोकशिक्षण म्हणजे माणसाला माणूस म्हणा, चांगलं म्हणा. आता मी ज्या शाळेत होतो ना, ते आमची दरिद्र्यांची मुलं तिघ जण बाजूला ठेवायची, म्हणजे 3 फुट अंतर, बाकीची पोरं बसायची, काही 17-18 पोरं होती, आम्ही तिघ जण बाजूला बसायचो
3: शाळेत.
4: हो, दूर बाजू, काय अंगावर कपडे नाही, काय नाही.
3: कलाकार म्हणून या सगळ्या गोष्टी खूप मनाला वेदना पण म्हणू शकतो आपण, किंवा एक अनुभव देऊन जातात वेगळ्या वेगळ्या.
4: बरोबर आहे, हो,
3: स्तरावर.
4: नाही कसं आहे माहितीये काय, तो त्रास त्या त्या वयात त्या त्या काळात तो त्रास होतो, प्रचंड त्रास होत होते. शेवटी माणूस आहे, मानहानी झाली तर प्रत्येकाला, कुत्र्याला सदा जर आकळलं तर ते अंगावर येते, ते त्याला डिवसलं हे केलं तर. किंवा मी माणूस आहे, मला हात पाय आहे तुमच्यासारखं, नाक कान डोळे आहेत, मग हे काय. आणि देव सांगतो की कथा कीर्तन ऐकत की तो बाबा एकच आहे देवाची लेकर, मग हे देवाची लेकर म्हणतोय. पण मला तरी वाटते एकाही कीर्तनकाराने, लहानपणी पाहिलं, एकाही कीर्तनकाराने कुठल्याही मुलाला माणसाला जवळ घेतलं नाही. बोलतात ते देवाची लेकर, देवा आपण घेणे, फक्त एकमेव गाडगे बाबा असे आहे, प्रचंड गाडगे बाबा, की त्यांनी कवटाळलं.
3: बरोबर,
4: शेवटचा घटक जो आहे माणसाच्या ह्याच्यातला, गरीब असेल, महारोगी असेल, त्या माणसाला कवटाळलं, ते म्हणजे गाडगे बाबा. तुकाराम महाराजांनंतर एकमेव झालेला संत म्हणजे गाडगे बाबा. अन्यायाविषयीची ईड, गोरगरिबांना त्रास व्हायचा, त्यांनीही जे काही परिवर्तन केलं त्यांना खूप तिकडे अमरावतीकडल्या गावात त्यांनी पण खूप मार खाल्ला. पण आता तर कसं, अडाणी माणूस म्हणजे तुमच्या जाणीवा जर प्रगल्भ व्हायचा असेल त्याला शिक्षणाची गरज नाही, अनुभव प्रचंड हाच गुरु असतो माणसाचा अनुभव. तर ते ऐकत होते, देवाला बकरे कापत होते, पोर सोळे नागडे खास गुरु काळत भयानक मलेरिया कॉलरा खरूज खेड्यामध्ये. तर त्यावेळेस मला तर 4th-5th प्रचंड खरूज असायची सगळ्या पोरांना खेड्यातले. मग निंबाचा झाड लावा, हे पाल निंबाच्या झाडाची साल वाटायचे ते लावायचे, हळहळ करायचे वर्गामध्ये. आता काय ते काय साबण नव्हतं, दवाखाना नव्हतं, काही नव्हतं, मग हे लावते. तर हे जे ते गाडगे बाबांनी त्याच्यावर प्रहार केले, जे कशाला मिलेलं कशाला खाता, शाळेत घाला पोरं, किंवा असं काय सरकार देवाला बकरं कशाला कापतं, प्रचंड त्या माणसाने. तर त्यांचा माझ्या याच्यावर प्रचंड प्रभाव आहे माझ्या. एक तुम्हा आठवण सांगतो गाडगे बाबाची, ते त्यावेळी मला वाटतं 53-54 गोष्ट आहे ती. आम्ही लहान होतो, मी 6-5 वर्षाचा, एप्रिल महिना असेल, तर नांदेडवरून आमच्या गावून चालत गाव रडवडवर, तर त्यांची ते गाडी चालत दे गोपाला गोपाला देवगणित गोपाला, ते इथे गाववाल्यांनी अडवलं त्यांना, 3-4 वाजले असतील दुपारचे. मग ते आले सगळे आले, तर त्यांचं गाडगे बाबा एक करायचे, जिथं माणसं ज्याला गोदरी म्हणतात, संडासला जाणारे खेड्यातलं ठिकाण गोदरी, गुधाडी दोन शब्द आहेत, तिथंच ते झाडायचे, तिथे कीर्तन करायचे, म्हणजे देवाला तिथं ते करायचे. यायचे लोक, आम्ही दोघं एक माझ्या बरोबरचा पोरगा, आम्ही नागडेच 6 वर्षापर्यंत कपडेच नव्हते. तर ते आले, आम्ही आता आम्ही आमची क्रिया सुरू होते, आणि ते आले घरोघरी आले, हे लोक आले, आम्ही उठणार होतो, तर ते आले अभि काय खाल्ले हो पोट्टे हो, आमच्या डोक्यावर हात ठेवला दोघांचे
3: गाडी
4: हो, असं म्हटलं नाही की कोणीच काही कोणालाही ते म्हटलं नाही की भाई या पोराला उठव, कारण नाही नैसर्गिक विधी आहे बघा ना, त्यांना हे ही नैसर्गिक विधी आहे, तुम्हाला जर त्या विधीला डिस्टर्ब केलं तर की होतं, उठवलं नाही त्यांनी. मला आम्हाला दोन जो प्रसंग आठवतो, मग हे वाक्य होतं काय खाल्ले बी पोट्टे हो, आणि ते मग सगळं चाललं देव काय न गोपाला गोपाला सगळं झाडून बिडून त्यांनी केलं. आम्हाला काय कळणार त्यातलं, फक्त ते बाया जमल्या, माझ्या बाबानं डोक्यावर हात ठेवला बाबूच्या, ते बाबू म्हणला आल्याकडे बाळ म्हणतो आपल्या आमचे बाबू, माझ्या बाबूच्या डोक्यावर हात ठेवलं ना माझ्या बाबानं लय लय भाग्यवान आहे ना, ते म्हणले का जे हेंबाळे हक्त हक्तात ठेवला म्हणते. आता ते काय
3: बरोबर,
4: ते सगळ्या तुमचे पापन पुण्यानं वाईट याच्या काय संबंध नाही, ते हे तर नैसर्गिक प्रक्रिया आहे. लहान बाळाला आले की त्याला काय कळतं आईची मांडी आहे का कोणाचं आहे, शी करते सगळं करते, तर तसंच आमचं झालं ते. तर ते गाडगे बाबा माझ्या इतका, आणि माझे वडीलही पंचांग पाहायचे, कबीरपंथी माझ्या आमचं हे होते, कबीरांचे दोहे गायचे फार छान, ती जी पारंपरिक चाल होती म्हणजे युपी कडले जे असतात ना लोकसंगीतातले, आमच्या गावाकडे गावात काय व्हायचे त्यावेळेस मुसलमान लोक यायचे ते हाडगोळा करायला, कारण त्यावेळेस गुरंढोरं मरायचे, तर ते बैलाचे हाडं मोठे मोठे असतात ते औषधीसाठी, ते गुंडे आम्हाला त्यावेळेस गुंडे आहे ना आपले कपडे, ते त्याचे तयार करायचे काही काही, हा ते नंतर काय काही गुंडे याच्यात तयार करतात, म्हणून काही काही लोक वापरूदे नव्हते, काही काही जे माइंडेड चे लोक होते ते वाटत अरे हे याच्या हाडकाचा होईल हे वापरत नव्हते. तर ते यायचे कधीतरी यायचे, मग गोळा करत राहायचे ते, कारण खूप याचं जनावरांचं मरण्याचं प्रमाण खूप होतं, झडी असायची 5-5, 7-15, 21 दिवस झडी असायची त्यावेळेस, आणि झडी लागली की बैल 5-5, 7-7, 8-8 दिवस गोठ्यानं बांधलेलं असायचे, आणि बांधली जनावरचं कसं असतं बांधून ठेवलं ना त्याचं 5-7 दिवस चाललं नाही की त्याच्या गुडघ्याला याला पायाला खुराला त्रास व्हायचा सडायचे, आणि सडले की ते औषध नाही काही नाही चिखल्या चिखला ते आणखी खराब व्हायचं मरायचं असतो, असे सगळ्या याच्यात ते गाव भर असायचे. मग ते सगळे हाडं त्या याच्यातच असे, तर ते लोक गोळा करायला यायचे. तर काय व्हायचं की ते कबीराचे हे करायचे
3: दोघे
4: कुठल्या तरी याच्यात ते उतरायचे, मग आमच्या हे भजनावाले कबीर म्हटले की ते त्यांचं जोडायचे. तर ती जी चाल माझे वडील पण छान म्हणायचे ते
3: आठवते,
4: एखादी आठवतं बघते, कबीर कलमा रखो भाई दिल मे क्या वळी भात रे, कबीर कलमा रखो भाई दिल मे क्या वळी भात रे, मुर्गी के पेट में अंडा निकला किने किया बिस्मिल्ला रे लोकनो. ते अशा तऱ्हेचे ते आणि इतकं ते छान आहे ना, मस्त
3: लोकगीत
4: लोकगीत हा ते तिकडलं म्हणायचे. मग सगळे ते जवळे काही ते पंथी होते कबीरपंथी ते सगळं ओळखायचे. खूपच छान असायचं ते वातावरण. मला मग ते त्या हे आमचे बाकीचे भगन अभंग विभंगाच्या पेक्षा कबीराचे दोहे आमचे खूपच छान, ते मला फार प्रभावित केलं. तर ते त्याच्यामुळे परिणाम असा झाला माझा की पुढे मग कबीर वाचला, तुकाराम वाटला, सगळे संत वाटले. ज्यावेळेस वाचत गेलो कळत गेलं, साहित्य कळत गेलं. मी काही साहित्यिक नाही, पण तू हा व्यासंगाचा भाग आहे. तुम्ही जेवढं वाचाल म्हणजे व्यासंग तुमचा वाढवाल तेवढं तुमची वैचारिक दृष्टी, पाहण्याची दृष्टी अशी बदलत जाते. सगळ्या गोष्टीकडे पाहण्याचा विचारसरणी बदलत जाते.
3: सर पुढे तुम्ही शाळा कुठपर्यंत कंटिन्यू केली? म्हणजे
4: मी काय झालो, 11वी झालेलो आहे.
3: हा, गावाकडे?
4: नाही नाही, अकोला जिल्हा अकोला. कारण 5-4 वर्षापर्यंत गावी गेलो, चिखलगावला. 5वी ते 5वी 6वी 7वी एक एव्ही स्कूल हायस्कूल होत, तिथं शिकलो. आणि 8वी 9वी 10वी 11वी व्होकेशनल हायस्कूल म्हणून सरकारी होतं. तर त्यावेळेस काय करायचं, आयटीआय सारखे ट्रेड होते, म्हणजे हे विषय अधिक टेक्निकल. त्यावेळेस बाबा धंदा करावा, इलेक्ट्रिशियनचा, लोहाराचा उद्योग, हा याने बाबा त्याच्यावर नव्हतं, उद्योगही करा. मग इलेक्ट्रिकल, सुतारकाम, लोहारकाम, विणकाम असे ते ट्रेड होते ह्या विषयाबरोबर. तर ते मी इलेक्ट्रिक घेतलं होतं. इलेक्ट्रिक आता मला काय कळलं, बापाने टाकलं शाळेत त्या, पण ते सरकारी होतं. स्टायपेंड मिळायची, सरकारी हॉस्टेल, सरकारची शाळा हॉस्टेल एकच होतं आमचं. तर तिथं माझं सगळं हे गेलं ते, म्हणजे अकोला शहरामध्ये. तिथं काही मित्र मिळाले, तिथं मग मी बोर्डिंगला जाते. तिथं ते बाबूजी देशमुख वाचनालय, तिकडे वेगवेगळी पुस्तकं, वेगवेगळी मासिकं, खूपच मग माझा इतकं बदल होत गेला विकासवाला बुद्धीचा. आणि त्याच्यावेळी मग माझं सगळंच बदललं, चिंतन बदललं. त्यावेळेस मी कथा कादंबऱ्या काय, परंतु हिंदीवर आमचं तिकडे खूप हिंदी वर्डामध्ये प्रचंड हिंदीचं प्रमाण, बाहेर गेलं की हिंदी, हा फार हिंदी. मग वाचेन हिंदी. मी 9व्या वर्गात असताना कोविद पाचलो राष्ट्रभाषा, ते इक्वलन टू बी ए असं. मी 9वीतच झालो ते.
3: हा,
4: मग त्याच्यामुळे हिंदीमधले दिग्गज लोक धर्मयुग प्रचंड चांगलं असायचं भारतभर. एक दर्जेदार टाइम्स ऑफ इंडियाचं होतं प्रकाशन. त्याच्यात सगळे भारतातले त्यावेळेचे सगळंच असायचं साहित्य त्याच्यात. ते जरी वाचलं तरी सफिशियंट प्रभाव काळ. मग दर्जा कळत गेला, काय काय चांगली कथा, चांगली कविता, चांगला लेख, चित्रकला, चांगलं संगीत, चांगलं लोककला, हे पुढे पुढे कळत गेलं ते. आणि अशा तऱ्हेने माझी जी मानसिक ठेवण आहे बौद्धिक, ते अकोल्याच्या त्या हॉस्टेलच्या बाबाजी देशमुख या यांनी जास्त सान्निध्य झाली म्हणजे. त्यामुळे मी गेलो. आता ते व्होकेशन हायस्कूल नाही राहिलं, ते पाडलं, ते सरकारी काही वेगळं झालं तिथे काहीतरी. तर बाबाजी देशमुख वाचनालय आजही आहे. असं देवळात जातात, मी देवळात गेळात कधी घेत नाही, कारण त्या देवानंच नाकारला माणसाला. तर काय काही संकट काय येऊन येत नाही, काही येत नाही. आणि माणसालाही गेले नाही, काय फालतू गेले. फक्त देवळात जातो, ते कसं बांधकाम आहे ते पाहतो. हे कळलं ज्यावेळेस कळलं तेव्हा सोडून दिलं. पुस्तकच हे आपले जो कोवटाळतो माणसाला प्रेम देतो तोच देऊन तोच माणूस. हे एक तंत्र कसं त्या वयातही कळलं मला. ते किस्सा सांगतो, आमच्या गावामध्ये मारुतीचं देऊळ बांधलं होतं, ते लहानपणीची गोष्ट, तिसरीला असताना. तर ते पाथरोट जो ज्यांनी तयार केला मारुती, तेव्हा त्याचं वावर आमचं वार शेजारीच आहे. आणि खदान जो दगड आहे तो, आता आम्ही त्या बसायचो त्या मारुतीवर. ए बाबू उभं राहि रे, ते घन करायचं. त्याचा मुलगा तो माझा क्लास, तर ते उभं राहायचो. आणि ज्यावेळेस ते सगळं झालं, गावात आणलं आणि ते सगळं प्राणप्रतिष्ठा म्हणतात ते आलं. त्याला आता आम्हाला वाटलं बाबा या काकांना बनवलं, या काका लिहितील वर कायच हाकललं झालं. तो जे खाली खाली हाकललं झाला. आणि आम्ही ते सगळे शेवटी त्याला पण त्याला इतकं वाटत की ज्या देवाला चालेल मीच घडवलं, त्यांनीच झालं मला या लोकांनी केलं. तर ते मूर्तच करणं सोडून दिलं. म्हणजे मी त्या जन्माला जल घातलं देवाला, आणि ह्या माणसाने मला लाथड द्यावा. तर आम्ही ते प्रसाद घेचा ते पण खाल्लं नाही. ते त्यावेळी सुद्धा जाणीव झाली अशी ती. हे जे संस्कार झाले ते अशी घटना माणसाला कशी अंतर्मुख करते ते एक असं डोक्यात राहत गेलं. लिहायला काही काही कवितेला, काही काही चित्राला, की माणूस माणसाला नाकारतो, अन्याय, अत्याचार, हे जे प्रकार आहेत हे पुढे पुढे मग जसं जसं पाहत गेलो. खूप अत्याचार आले त्यावेळेस, कळत नव्हतं. ब हे असंच असतं. हा म्हणजे श्रीमंत माणसांनी गरीब माणसाला लाथाडायचंच, ह्या या व्यवस्थेने यांना लाथाडायचंच, एक अलिखित होतं. मग ते कधी कधी पुढे मग पुढे बाबासाहेब वाचण्यात आला, त्याने डोळेच ओढले, फुले वाचण्यात आला, शाहू महाराज वाचण्यात आला, ते पेरियर वाचण्यात आला, की ज्यांनी ज्यांनी परिवर्तन केलं, माणूस म्हणण्याचं ताकद दिली, ते वाचण्यात आलं, मग ते अधिक डोळे उघडत गेले. मग आता ते फक्त काय सगळं भारतभर कुठेही बघितलं की ते फक्त आर्किटेक्चरल बघायचं, बाकी काय आता दगडच असतो, आमच्या आता काकाने केलेलं तसेच दगड असतात, बाकी काय नाही, रंग लावतात त्याला, रूप लावतात, आता ते त्याच्यावर हे करायचे नाही आपल्याला कटीबा ठीकपणे, पण माणूस बाजूला पडला त्याने टाकतात. एकही आजही जर मला कुठेही कीर्तनला मी जात असतो, एकही कीर्तनकाराने असं लहान मूल उचललं, शंभर मूल उचललं आणि कवटाळलं त्याने, एकही नाही. एकही झोपडपट्ट्याच्या घरी तुझ्या घरी मी जेवायला येतो, एकही कुठलाही कीर्तनकार कधी गेला दिसला नाही मला. मी तुझ्या घरी जेवायला तर बाबा देव तुझ्याच घरात असतो असं म्हणतात, पण ते काय एकही प्रॅक्टिकली काही केलेलं दिसत नाही. आज इथं हा प्रकार वेगळा, ज्याचं त्याचं हे असत, पण हे कसं माझ्यासारखं विचारवंताला अनेकांना कळतं ना ते, जे जे विचारसरणी ज्यांची ज्यांची वेगळी आहे, माणूस म्हणून पाहतात त्यांना, त्यांना कळतंच किती, आणि हे विचार चित्रात येतातच. भोग येतो, भोगलेलं आपण जे भोगतोय ती येतच ना ते चित्रामध्ये येते, रेषा बळकट होते. आता पुढे नंतर रेषेचं महत्व कळायला लागलं, रेषा म्हणजे काय, त्याची ताकद म्हणजे काय, त्याच्यातलं जे गती असते ते म्हणजे काय, त्याच्यातलं लळीवाळपणा असतो तो म्हणजे काय, हे नंतर नंतर उद्दिंग झाल्यानंतर खूप वाढल्यानंतर कळतंय हे अशीच आहे. मला पहिलं कळलं माझी 68 साली आम्ही जबलपूरला गेलो होतो, ती मित्र होता माझा, तर त्यांनी म्हणाला, कारण तर आम्ही 8वी 9वी 11वी तो तिकडलं काश्मीरी ब्राह्मण होते, माझ्याशिवाय अभ्यासच करणार होता, मग त्याला माझा मला भक्कम मार्क होते त्यावेळेस 11वीला 68% होते, 12 सब्जेक्ट टेक्निकल त्याला कमी होते, त्याला मला, पण माझा तर त्यावेळी मुलं मिळत नव्हती इंजिनिअरिंग कॉलेजला, जबलपूरला नेलं मला त्याने, तो बोले इसको लेके जाओ तू परदेशी भाई इंग्रजी हिंदीवाला, तर तो तिकडे इतकं बाट पाहायचे ना, हे कोण लढका इथं माझा रंग हे, त्यांनी मला भलतात लोकांकडे नेलं ते, तिथे डुकर बाजूला. मी अक्षरशः एक तर पैसे नव्हते, पहिले पैसे भरावे लागतात ते नंतर माफ होतं, पण तेवढे नव्हते ना पैसे, तर आम्ही जबलपूरच्या इंजिनिअरिंग कॉलेजला त्यांनीच माझं सगळं केलं आणि नंबर लागला माझा, मग त्याच्याबरोबर गेलो, पैसे नाही काय नाही काय नाही, त्यावेळेस 1 रुपयाला किंमत होती, 5 रुपये 1 रुपये 12 आणे 40 पैसे तर मजुरी असायची, मग ते कसे तरी करून वडिलांनी 50 रुपये आणले, बघ काय काय हे होतं ते तांब्याचं ते गुंड होता पाणी तापायचा तांब कॉपर, तो काहीतरी विकला काहीतरी, तो त्यांच्या वडिलापासूनचा म्हणजे ते प्युअर तांब होते, ते मला 50 रुपये दिले त्यांनी, त्याच्यावर गेलो आणि तिथं गेल्यानंतर मला त्यांनी रंग बघितला, एक का म्हणाल लढका या छोत आहे झालं, मला त्यांनी माझी व्यवस्था समाज का बोलले का, तिथून ते मलाच म्हणायचं म्हणजे मी घाबरलो, 18-19 वय माझं, घाबरलो मी काय कसं काय करायचं, म्हटलं आलो ते काय जेवायला द्यायचं दुरून हे भयानक, माझं मनही लागलं नाही, नंतर पैसे त्यातले काही भाड्याला खर्च झाले ते 50 रुपये भरायचे, 50 रुपये नव्हते त्यातले भाड्याला खर्च झाले ना 5-6 रुपये ते गेले, मग मी काय केलं की म्हटलं तू थांबा मला काही नाही या अशा मनस्थितीमध्ये, मग ते बाबासाहेबांनी कसंच केलं असेल, ते बळ कुठून आणू बाबासाहेबांचं, त्यांनी जे त्रास भोगितला ते बळ माझ्यात नव्हतं ना. शेवटी एक बुराणपूरचा पोरगा होता, तो दलितच होता, त्याच्याकडे पैसे नंबर लागला, एक रायपूरचा पोरगा होता त्याचा नंबर लागला, तो शर्मा, एक रायपूर नाही आपले फुलंदेवीचे ना महू, हा बघ त्या शेजारचा तिथला पोरगा होता, सगळे फाटके आम्ही आणि काय करायचं, तर म्हटलं आणि हे इथं आले की ते असं बाट आणि ते दुरून ते भयानक असायचं. शेवटी मी आलो पळून, माझं सर्टिफिकेट तसंच आहे अजून ते कॉलेज ओरिजिनल, म्हणून आलो मग काय करायचं, त्या जिद्देश मी गंगा बाई ते भेडाघाट आहे जबलपूरला, ओ बसंती पवन पागल तिथे शूट झाली होती, ते असं ते सांगायचे गावाली ह्या शूट हो काय बसका, 60 सिनेमा येतो काय त्याचा 60 तिथून जे आम्ही त्या नर्मदा नदीच्या चालत चालत गेलो, चलो यार अबे चलो माया जायंगे बोला मेरा गाव कैसे भी चलो, तर ते पोर जे आम्ही पोर तिघे जण चालत चालत गेलो, ते त्यावेळेस ते चारण्याचा विमान टायरच्या चपला मिळायच्या, त्या चपला आम्ही घेतल्या आणि आंघोळणी काही नाही तसेच कपडे तसे, आणि तिथं महाराज लोक खूप असायचे ते नदीच्या गाय असे गाई 10-10 20-20 30 गाई, आणि आम्ही त्यांच्याकडे थांबलो मग. अरे कौन गाव का, कौन कौन आहे. पहिले विचारत की कहा कौन घर का, म्हणजे जातच पहिले. आता कलर पाहायचा, आमचे रंग बघायचे, तोही ते काळे सावळेच होते. मग आम्ही म्हटलं झाले यांच्याकडे थांबायचे नाही. अरे गोबर निघालो, खाना खाऊ गे. मग आम्ही शेण काढायचो, गवटा साफ करायचो. ते आम्हाला ते वरण भात खूप आयुष्यात ते इतकं चांगलं तुपाचं खाल्लं आयुष्यात. ते गायचं तूप वगैरे द्यायचे आम्हाला, ते मग दुरूनच द्यायचे. आम्ही काही सांगतच नव्हतो कोण आहे. मग ते जान डबल बच्चे अच्छे आहे. मग आम्ही दोन दोन दिवस राहायचो. तर मग तो सांगायचा भी जा रहे तो वहा दिल दाढीवाले बाबा से हमारा नाम बताओ. मग त्याला सांगतो बाबांनी. मग तिथे थांबलो 8 दिवस. आम्ही ते नर्मदा ते आता परिक्रमा म्हणतो आम्ही ते किनारपट. फायदा असा झाला मला की ते जे दृश्य आहे नर्मदा नदीच्या किनाऱ्याचं, आ हा हा काय प्रतिमे, काय सुंदर दगड, बापरे. दगडाचा जो फॉर्म आला माझ्या डोक्यात तो पहिला फॉर्म तो तिथला आहे. खूपच सुंदर ते हिरवे रंग पाचू हिचू पुढे पुढे इतके मोठे मोठे साप त्या ह्याच्यात त्यावेळेस. असं करत करत आम्ही मग ते बुरानगर लावलं. तिथून मग ते अलीकडे झालो आम्ही. मग ते ट्रक फार कमी, रस्ते खराब कमी. मग ट्रकवाले जर ट्रकवाले कसे ते जेवायचे ते आम्ही तिथे गेलो तर बोला कहा कौन कौन गाव जाणार आहे. म्हणजे म्हटलं नागपूर जाणार आहे मुझे. आता चला बोलाय. मग ते किन्नर लोक असायचे पोरे, ते आमच्यासारखेच असे ते 17-18 वर्षाचे पोरं. मग किन्नर म्हणून त्या ट्रकमध्ये गेलो. ते व्हाया भीमबेटकर रस्ता होता तो. मग ते तिथं थांबले. तिथं अशी टपरी होती, ते तिथे चहाला थांबले तिथं. आणि मग ते मी करायचं बहुदे अच्छा आहे तो म्हणा चित्र. अरे बुटिया बोले यहाँ बहुत अच्छा है बोले, जाओ देख क्या बोले. अभी नहीं तो भी 4-5 घंटे रुकना वाले अभी जाओ देखो. तो आम्ही भीमबेटकर ते आत गेलो. तिथं गाई म्हशी जनावर ते पुरं शेण फेकत होते तोंडाशी. त्यावेळेस ते भीमबेटकेच्या आत जागतिक आहे ते त्यावेळे. हा मग आम्ही गेलो आत. तर त्यांनी काय केलं तर बोलो आयुष्याने जाणे का. मग त्यांनी ते रॉकेलमध्ये बुडून टेंबा दिला आम्हाला. वहां जाओ बोले और वहां अंदर जाने के बाद इसको लगा और जब देखेंगे बोले अच्छे चित्र जाओ बोले. लड़के है ना तुम बोले निकालो ऐसा अपने बाप ज्यादा है बोले आदि मानव का है. वहां गेलो 10 फुट असा वाश है कुबट सोळ्या शेणाचा गाई मुताचा. मग आम्ही गेलो डेअरिंग करून तर 20-25-30 फूट मग आज गेलो. मला साक्षात करत झाला. अरे म्हटलं झाला माझं कुळ मिळालं, माझं घराणे मिळालं. ते रेषा ते चित्र जी येते ना ती प्राण्यांची चित्र. आणि मी दिग्मूढ झालो. मला एकदमच बा असं साक्षात्कारला झाला. म्हणता तो साक्षात्कार शब्द काय आहे तर ते तो तिथे मी अनुभवला. आणि तेव्हापासून मी अरे म्हटलं झालं हे कोण काय म्हणतं हे मी चित्र आहे आणि हे माझं घर आहे, हे माझं घरण आहे, आदिम घरण आहे माझं. तर पुढे पुढे मग सगळं ते पहिले जगाच्या पाठीवर ते ब्राझीलच्या आदिमानवाचे तिथे प्रचंड हे आहे. फ्रान्समध्ये आहे, सगळे बऱ्याच ठिकाणी आहेत. मग हे आपल्या भारतातलं सगळं नंतर नंतर मग त्याला हे प्राप्त झालं. आता तर ते लेण्या ते जे चित्र आदिमानाचे पाहून मला असं झालं ना की प्रचंड आनंद झाला. प्रचंड म्हणजे प्रचंड. मग इकडे आल्यावर मग ते पेंटर डहाके म्हणून त्यावेळेस साईन बोर्ड असायचे. तर साईन बोर्ड असेल ते साईन बोर्डाला गेलो. 40 पैसे द्यायचे मला आणि 20 फूट बाय मोठे मोठे बोर्ड नुसतं ते हे मारायला डिस्टेम्पर मारायला पहिला वार्निशचा. हा पहिला जे हात दुखायचा. मी जायचो सकाळीच जायचो. मग संगंदर रात संध्याकाळी आपले सकाळी 8 जायचो त्याच्याकडे. 10-2 तास काम करायचो. 40 पैसे द्यायचं तो. मग हात पण दोन जेवण करून किंवा 11 शाळा असायची होर्डिंगमध्ये. तर मी तेव्हापासून ते 40 पैसे मिळायचे मला. मग ते कळलं की असं चित्र असतं. मग मला वाटतं की असं चित्र काढावं असं असं. पण माझ्या डोक्यात ती आधी मानवा तो काही डोक्यात जा गेला नाही.
3: जसं तुम्ही जबलपूरला गेले तिकडून येण्याचा सगळा प्रवास, हे सगळ्याच प्रवासामध्ये तुमच्या दिसण्यावरून किंवा तुमच्या आता जो आपण आता तसं नाहीये पण त्यावेळेची जी सामाजिक परिस्थिती होती आणि त्या सगळ्याचा तुमच्या आयुष्यावर खूप वेगवेगळ्या प्रमाणे परिणाम होत होता. त्या सगळ्या वाईट परिणामातून सुद्धा एक सौंदर्य दृष्टी एका साईडला प्रगल्भ होत होती. आतूनच म्हणजे तुम्ही म्हणताय की मला तिकडं असं असं म्हणून हकलल्या जायचं आणि मी नदीच्या कड्याने जातो आणि मला एक सुंदर दगड
4: म्हणजे बरोबर आहे.
3: एक साईडला ते एक प्रवास चालू होता आणि दुसऱ्या साईडला हा प्रवास सुरू झाला होता तुमचा. ते चित्र आणि त्या सगळ्या गोष्टी आणि इकडे हे सगळे अनुभव हे सगळे सोबतच चालू होते.
4: माझा सोबत आता बघ लहानपणापासून बाबुळी झाड सौंदर्यच आहे ते. गावातला अनुभव म्हणजे सौंदर्य वेदना सौंदर्य वेदना सौंदर्य वेदना सौंदर्य चक्के जो सायमिल्टेनियसली माझ्या सुदैवाने दुर्दैवाने माझ्या रंगाने प्रचंड अनुभव दिले माझा.
3: आणि अजून एक गोष्ट म्हणता येईल की माणसाने फटकारलं म्हणून निसर्गाने
4: स्वीकारलं
3: स्वीकारलं म्हणा जवळ गेले तुम्ही
4: त्याच्या हा दुसरं नाहीच ना म्हणजे झाडच बा हे काय लहानपणी आमचे देवळात काही जाऊ देत नव्हते तर माझी आजी आहे ना तिची पूजा करायची झाडाची हिवराचं झाड शेतातले झाड आहेत ना तर ते हिवराचं झाड मोठे मोठे आहेत आमच्याकडे खूप आणि ते हिवऱ्या झाडीकडे दगड लावायची आणि ती तिथंच मला डोकं टेकायला सांगायची जाऊन कुमार तर ते काय आहे रे तिथे ते ते गोटी आहेत ते गोटे गोटे आमच्याकडे शब्द आहे तर गोटे आहेत ना बाबू हे हे होय म्हणे खत हे झाड होय हे म्हणे जिवंत जिवंत आहे म्हणे हे जित आहे आणि हेच खरं आहे म्हणे मग ते बाबळीचं डिंग वगैरे खायचो आम्ही मग झाडाच्या हे तर जास्तीत जास्त झाडाच्या सान्निध्यात माझ्या आजीने पण हे करे मला माझ्या आजीने आईने आजीने जास्त तिचा कारण माझा काका साधारणतः 8-9 वर्षाचा काहीतरी होऊन तो वारला आणि त्याचीच कॉपी होऊन मी जन्माला आलो वडिलाच्या पोटी त्याचं नाव संभाजी होतं तर मला ते संभान गव्या नांगच म्हणायची गव्या नांग म्हणजे आमच्या शेतामध्ये फार साप होते आणि कोबरा ब्लॅक कोबरा तर ते सतत दिसायचे ते सतत हे असायचे ती काही करत नव्हती ते म्हणजे सापाला मारू देत नव्हती मग ते आमच्या शेतात पिकाल ना की चोर आमच्या वावरात येत नव्हतं अरे बाबा राखण करते म्हणे या वावरात म्हणे साप राखण करते गळ्या सहाच्या तर चोरी होत नव्हती फक्त गाई ढोरे यायचे पण माणूस येत नव्हतं आमच्या वावरात चोरी करायला काय जे काय असेल ते आपण म्हणा म्हणून तर ते एक वेळा काय झालं की स्त्रीला पहिलेच असेल म्हणा पहिलीला ते वारवळीची पूजा करून टाकतात ना ते तर मी तिथं तर बसलो होतो असा आणि मग पोरं म्हणे का माती उभ करतात खेळतात गोळे करतात नागपंचमी म्हणजे पाऊस असतो ओली म्हणून आम्ही गोळे खेळत होतो तर तो साप आहे ना तिथं आम्ही खेळत होतो त्याला काही डिस्टर्ब नाही आमचा तर तो 10 फुटाचा अंतरवाड तो होता तो ते बुडीनं पाहिलं ते पोरी म्हणून बाबू म्हणून बापा तर तिच्या डोक्यात बसला की हा याचा दोस्तच होय ते 2-3 वेळा म्हणजे माझ्या सापाचे बरेच असे घटना आहेत ते मग मला गव्या नांगच म्हणायचे ते गव्या नांग लाडात आला की तिला जर तिचं मला खूपच प्रेम आलं माझ्याशी माझ्या गव्या नांग होय म्हणते असं असं म्हणजे संभाव तर ती मला खूप जपायची आणि ते मग झाडं वगैरे ते मला शाळेतही काढलं होतं तिने जाऊ देत नव्हती वावर कर म्हणे बाबू तू तू वावरातलाच होय झाडं होत म्हणे झाडाला हे कर तू असं असं तीच बोलायची सतत माझ्याशी तर झाड हे असं कदाचित ते जे रिफ्लेक्शन आहे झाडाचं आणि दुसरी गोष्ट की आमच्याकडे जे नातलग होते खेड्यापाड्यात मग आत्या असायचे बुबा म्हणायचा मी त्याच्या गावी जायचो तो रस्ता जंगलातून होता अभयारण्य पायवाट त्यावेळी एसट्या नव्हत्या पायवाट तर प्रचंड सागाची झाडं अंजनाची झाडं बिहारची झाडं 100-100 फूट उंच आणि वडिलाच्या खांदार पासून जायचो मी पहिली दुसरी तर ते कबीराचे दोहे म्हणायची नाही नाही वडील त्यांच्या खांदार पासून जायचे ना आत्याच्या गावी तर ते मग हे करायचे ते बाबा म्हणे हे सावली देतात घाबरू नको तर ते गावामध्ये पोती झाली की वडील फोड करायला जायचे रामायण महाभारत ते त्याचे राक्षस गीत सांगायचे ना ते वडील चौथी झालेले होते वडिलांना फार हे होता फोड करायची ते
3: समजून
4: हा देवळामध्ये ते ब्राह्मण पोथी वाचायचा आणि वडील बाहेर उभारून आम्ही ते वडील सांगायचे वडिला बरोबर मी 3-4 वर्षापासून जायचो आणि ते माझ्या सगळे डोक्यात आहे रामायण महाभारत शिलूलामृत पांडव प्रताप हे सगळे ग्रंथ माझ्या डोक्यात आहेत आणि त्याच्यात राक्षस आले की माझी मी भीती बाहेरचो तर ते जंगलातून जाताना ते सगळं मोठं मोठं झाडं मी घाबरायचो मग वडील मग भिऊ नको बाबू अरे झाड वळते माणसाले सावली देते आपले लाकूड फाटा देते आपली गाडी बैल जू त्याच ते देते घाबरू नको आणि मग ते कबीराचे दोय म्हणायचे तर ते फार अभयारण्य जे आहे ना मला सतत भीती वाटली की झाडाखाली राक्षस लपला विकून येते ते लहानपणची भीती तर तेही डोक्यात वेगवेगळ्या झाडांचे खोडांचे आकार राक्षसासारखे ताडोबा जंगल मोळगाड जंगलामध्ये गेला तर प्रचंड झाड प्रचंड खोड वेगवेगळे प्रचंड एकही झाड एका झाड जसं माणूस एकसारखं नसतं झाड सुद्धा एकसारखं तेही ती विविधता जी आहे वेगवेगळ्या झाडाची प्रकृती त्याचे गुणधर्म वेगळे माणसासारखेच आहेत त्यामुळे मला ते झाड आणि माणूस एकच वाटायचं असं खूप छान आणि मग त्याच्यामुळे माझी झाडाची फांद्या पानं मुळं खोड हे जे चित्राची माझी बदलत गेली ती वेगवेगळे हे तशी बदलत गेली मग दगड बदलत दगड झाला डोक्यात पुढे मग नवतरी याला वरंगळ हणमकोंडा याला गेलो होतो ते पोस्टाची वॅगन घेऊन, तिथे त्या जंगलात फिरलो, तिथली दगड, तिथे दगड 100 फूट उंच दगड, याचा हुसेन सालावमधला जो आहे ना तलावामधला हैदराबादच्या बुद्धाचा तो दगड जिथून आणला त्या भागातही गेलो तुम्ही, काळा त्या काय पोवाड म्हणतात, फार सुंदर दगड आहे तो सलग असा काळा, हंपी हळवीड हंपी विजयनगर त्या भागाला जो दगड आहे ना इतकं अप्रतिम दगड आणि असं कंपोजिशन आहे नॅचरली, तर आम्ही गेलो त्यावेळेस अनेक जगातले फोटोग्राफर तिथं फोटो घ्यायला म्हणजे कंपोजिशन साठी, स्कल्पचरला एवढा विषय चांगला आहे तो म्हणजे ते दगडांचा, आणि हे प्रत्येक वैशिष्ट्य आहे प्रत्येक भौगोलिक भागाला आहे, कुठल्याही भागात जा तुम्ही त्याचे कंपोजिशन नॅचरली शिल्पच असतं की नुसतं तुमची कल्पकता चालवून त्याला काय आकार इकार काय द्यायचे तुम्ही देऊ शकता, पशु द्या, पाखराचा द्या, जनावराचा द्या, माणसाचा द्या, गरीबाचा काही करू शकता, तर हे दगड खूप, मग एक वेळ दगड झाले की दगडाचे चित्र असायचे माझे, झाडाची झाडाचे चित्र असायची, त्यामुळे वैविधता जी माझ्या रेषेमध्ये आली ना ते खूप आहे, मग ते काय माणसापेक्षा झाडच खूप माझं जास्त प्रिय की त्याला हरामखोर आहे माणूस त्याशिवाय पर्याय नाही,
3: बरोबर,
4: जसं बाबा म्हणतो याला काय पैसे मागला, पैसे पैसे एवढं खरं नाही ना, तसं माणसाशिवाय माणूस प्राण्यामध्ये त्याला काही खरं नाही, पण एक वेळ तुमचं ज्याला जीवन जगणं म्हणतो, जीवन म्हणजे वाय जगणं म्हणजे मग हे डाळ भाजी भाकर भाजी खाणे म्हणजे शरीराला पोषक आहे, आणि जीवन म्हणजे जे लागतं नंतर मनाला, म्हणजे मनाच्या मशागतीसाठी ते जीवन आहे, हे पहा ते पहा हे ऐका ते ऐका छान छान हे करा, ते जे जडणघडण म्हणजे मग ते कुठं मिळतं तुम्हाला सगळं बाहेर फिरावरच मिळतं,
3: जसं तुम्ही तुमच्या गावाकडून अकोल्यात गेलात, अकोल्यातून पुढं पुढं आयुष्य तुमचं चालू होतं आणि त्यानंतर तुम्ही अहमदनगर मध्ये आलात,
4: हो
3: नगर मध्ये कसं आलात काय कारण,
4: नगर मध्ये बघा कसे आयुष्यात बदल होत असतील, तर त्या जबलपूरहून आल्यानंतर काय करावं, तर मग मी पेंटर कडे कामाला जायचो, शिवाय ते डीएड वाले जे आहेत ना तिथं कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज डीएड, ते त्यांचे लेसन्स तयार करायचे ना, पक्षी काढा मोर काढा गाय म्हैस काढा
3: पाहिजे असते,
4: हा लेसन लागतात, माझं अक्षर फार चांगलं अक्षर चांगलं, मग ते पोरांचे ते गिटारचे मिळायची वॉटर कलर, तसं माझ्या बरोबर हायस्कूलला मला जी मी जरी ड्रॉइंगच्या परीक्षेला बसलो नाही तरी पण ते पोर रंग वगैरे ते माहिती होतं मला, म्हणजे ब्रश ते ब्रश मी लेटरिंग कार्ड हे करायचं होते शाळेमध्ये, हस्तलिखित
3: शाळेतूनच हे चालू झालं होतं तुम्हाला,
4: हा हस्तलिखित होतं ना शाळेचं, हस्तलिखित होतं ते सगळं काम माझ्याकडेच होतं, लिहायचं अक्षर वगैरे खूप हे मास्तर कौतुक करत पण परीक्षेला नव्हते बोलते, तर ते होतं माझ्या, नंतर मग तिथला एकाचा भाऊ डीएडला नंबर लागला, म्हणजे हायस्कूलला असताना दहावीला असताना दहावीला असताना तो म्हणे गळ्या माला भाऊ म्हणे गळ्या ते ते सहायचे ते म्हणजे लय पैसे घेऊन राहिला तो बाहेरचा, तू देणं म्हणे काढून दिले का, ते तुला 40-40 पैसे देते आणि तो डॉक्युमेंटर हो गळ्या देतो ना, मग तुला आठ आणि देतो मा भावाचं काम कर ना तू, त्याचं मी काय केलं ते घेतलं आणि ते बाकीच्यांना आवडलं, मग ते सगळं माझ्याकडे यायला लागलं मुलींचं मुलांचं, आणि मग मी दहावीला छान पैसे मिळाले, कपडे घे घरी पैसे दे तू, म्हणजे ते स्टायपेंड मिळायची, मग मला पैशाची काही अशी चणचण म्हणायची हे नाही झालं, अशी एक वेळ काय झालं जप्प्यार किशीचे होता सिनेमा लागला होता तो देवानंद आणि ते आशा पारेख आहे, ते पोस्टर आहे ना मोठं पोस्टर होतं जवळजवळ 30 फूट बाय 20 फूट आणि ते सफरचंद खातात तिकडून देवानंदच्या तोंडात हिच्या तोंडात मुदे सफरचंद भलो मुदे आणि फोकसचा सफरचंदच होतात सुंदर आणि आम्हाला खूप नाच सिनेमाचा काय व्हायचं ते सिनेमाचे पोस्टर रंगवणार काय खूप असायचे जाहिराती करायच्या अक्षर चांगलं असल्यामुळे ते पेंटर ओळखीचा आला होता बाबू बोले आता जाणार तू त्रुको बोले बैठा देता थर्ड क्लास मी सिनेमा देखते जा तू आजा आजा आजा मग ते चमक्या लावून लेटरिंग कार्ड सिनेमाची जाहिराती ते फुकट मिळायचे पाहिजे त्या थर्ड क्लास मध्ये त्यावेळेस 48-8 होत काही कोणा पण ते
3: पाहायला मिळत
4: अरे ऐक्या आकडा खाली ऐक्या ये बच्चे को लेके जा यार उसको, तर ते एक वादळ आलं रात्री असं आलं ना मग ते सगळे पत्रे बित्रे फांदी ते एक त्या दुकानाची वरच्या ते उडले ते नेमके त्यात सफरचंदाचे निघाले खाली मोठं भोकळ आणि 2 दिवस झाले ते लागून सिनेमा आणि सकाळी 6 वाजल्यापासून सिनेमा असायचा शेवटचा 9:30 प्रचंड गर्दी आणि केव्हा काय कर मग ते अमरावतीला त्यांनी ते केला त्याला बोलावलं तो आर्टिस्टला अमरावतीचा बरं ते बोले ये दिनभर दिनभी नाही करून मला माहिती बहुत भीड राहते ना मग रात्री 9:30 सिनेमा 9:30 सिनेमाला नंतर 12 पुढे त्याने ते बांधलं सगळं, स्कॅपोल्डिंग बांधलं, ते दोघं तिघ होते, ते कपडे कपडे आणले. तर मी थांबलो होतो, त्याला बाबू म्हणायचो आम्ही, तर तो पेंटरच होता. म्हणजे बाबू ये कैसा काम करू, देखणं काय यार, देखणं बच्चा बोले रुक बोले ये सोजा काय को जाता बोले हॉस्टेल मे. ते सायकल स्टँड त्याची रंगाची एवढी खोली होती 10x10 रंगिंग ठेवायचे, तिथंच मग आम्ही कशाचं झोपतो. आणि तो आला, ते आर्टिस्ट हे त्याचे ते म्हणजे आर्टिस्ट बा, ते केस त्याचे दाढी ते टेमरी बिडी ते उंटछाप ती बिडी गिडी. आणि 11:30 एक 1:30 सुरू केलं त्याने. आणि त्याने ते कळली बाटली म्हणजे मोहाची आणि चढला वरतो. तर मी एकटाच पोरगा तिथं स्कूलमध्ये जाता का रे, म्हणून हा किती मे, म्हणलं बा 9वी मे, काय करू का तू, म्हणून मग देखणे काय कैसा करते तू, मेरे को अच्छा लग रहा हो, चित्र का निकालता क्या, म्हणाला हा अच्छा देख देख देख देख देख. तिथं हे होतं हॉटेल, मग ते बिळीचा कट्टा आणून त्याची ते उघडत राहायचे ते रात्री 2 पोलीस चौकी होती, त्यांना चहा घे टाकायचा तर ते उघडत ठेवायचे ते. मग त्याला चहा कट्टा मी द्यायचे ते, तर ते कसं करतात ते पाहायचे. मग ते त्यांनी ती एवढा आकार ते फळकं ते लाल कॅनव्हास तू बांधला शिवला परत खाली उतरला बिळी बिळला लांब गेला बघितलं त्याने आणि ते काढलं. ब्रश नाहीच ट्यूबच त्याच्या. आणि त्याने असं पाहायला बघ खालून नाक किती काय किती, त्याच्या हातात सगळे नट बसलेले. तो बोले मेरे हात नाही बोले दिलीप कुमार ऐसा देखा तो कैसा दिखता राजेंद्र कुमार. त्यावेळेस राजेंद्र कुमार ज्युबिली वर म्हणायचे, देवानंद हे मोठे मोठे नट आहे ना सगळे हातात बसले नटे आहे. हमको बोल को जरूरत नाही बोले बच्च्या. मग ते गेलो ते लावलं ते केलं सुरू. म्हटलं हा पहिले काय करतो डोळ्याचं हे करतो का नाकाचं करतो बघायचं. तर ते निम्मे काही डोळा गेला तर काही होतं ते त्यांनी ते शिवले. 1 तास शिवल्या गेला मग वॉर्निश लावला, नंतर मग 2-3 वाजले मग पर मी काय झोपले माझ्या डोक्यात हे कळतं कसं. आणि 6 वाजला ते पूर्ण केलं की वाटलंय नाही ते हे फाटलं होतं काय होतं. तर जरा माझी चिकाटी जी आवडली यार बच्चा तू बोल यार कमाली बात कर यार तू स्वयं तेरे को निंदी है. मैंने बोला नहीं मेरे को देखना था कैसे करते हैं. चल बोले औरंगाबाद में अमरावती मेरे पास. चल बोले कि क्या पढ़ा है अभी स्कूल में. बोला मनाला अरे मैं कहाँ पढ़ाऊँ बोले. मैं तो यूं ही बोले मैं भी पेंटर के हाथ में बोले उसके नीचे काम करता बोले के साथ बोले. अब अरे अभी देखते बहुत पैसे मिलते बोले. चल मैंने बोला मैं दारू नहीं पीता मैं मी तेहता राही म्हटलं. अरे यार हुशार आहे बोले यार तू. नाही नाही मत हा बोले. तर ते कसं करता सिनेमाचं पोस्टर मला फार डोक्यात वाटलं आपण एक काढावं असं. पण नंतर पुढे म्हणलं ह्याच्यात काय आहे कला आहे. तो बोले उसमें क्या है बोले वही वही निकलने का अपने का आता बोले आर्टिस्ट वो होता है जो अपना अपना पण दिखाता है बोले वो बच्चा. इसमें क्या है बोले देवानंद देवानंद 1 बार निकला 2 बार निकला 3 बार निकला कि देवानंद आ जाएंगे तेरे हाथ में. दिलीप कुमार 10 बार निकले कि 11वें बार दिलीप कुमार आएगा आंखें बंद करके निकाले बोले. वो क्या है थोड़ी सराव का काम है बोले बच्चे जो करता है वो जो उसको बोले वो खुद करते त्याला क्रिएशन शब्द आठवत नव्हता. त्यावेळेस मला तरी काय कळत पण ते चांगलं वाटत आहे त्याचं. अच्छा आहे बोले दारू पिणे.

0: घ्यायची ते यायला डीएसबीचं काल होतं होमिओपॅथिक बायक 2 वर्षाचं माझं इथं कर सर्टिफिकेट त्या जबलपूरला अडकलेले. मग मी तुम्हाला जाणे डुप्लिकेट काढ शाळेत जाय. मग ते शाळेला त्याला आलू बोडे आमच्याकडे बटाटेवाडा आलू बोड्याची ते नुकतीच हे सुरू म्हणजे हे झाले होते. बाबू की खेळणे यार बोले निकाल के देंगे उसको आलू बोडे खेळा बोले बाबू को. मग त्या क्लार्कला आलू बोडे चारले माझ्याकडे पैसे असे ना आलू बोडे चारले त्याला क्या म्हणे मला ऐसाची बात हो गई वही जाऊ इंजिन कॉलेज मी और कहा बोल मला ऐसा मत वैसा नाही लिखणे का बोला गुम गया ऐसा त्यांनी माझ्याकडे दिलं ते आलं डुप्लिकेट. मग त्याच्यावरून तिकडे गेलो मी ते म्हणजे ते डीएसबीला केलं आणि त्याच्या मग ट्रू मी ट्रू कॉपी कधीही टायपिंग केलं नाही सगळ्या हाताने लिहायचो. हँडरायटिंग माझं खूप छान होतं खूपच चांगलं होतं म्हणजे. आणि दुसरी गोष्ट की याची जाहिरात आली ट्रेसरची पीडब्ल्यूडी मध्ये ट्रेसरची त्याला इंटरमिडिएट लागत होतं एलिमेंटरी इंटरमिडिएट. तर माझ्या मित्राचा भाऊ लागला होता तर तो म्हणाला गळ्या बाबू यार तेरे वो ड्रॉइंग तेरा लिख घरच्याकडले यार बोल तू. म्हणजे बोला दादा मेरे पास ही नाही ना ऐसे कर बोले ये त्याचा भाऊ हे झाला होता इसकी कॉपी बनाले बोले बना सकता तू बोले तेरे हँडरायटिंगची. मी इंटरमिडिएटची सर्टिफिकेट नाही ते तसंच्या तसंच केलं हँडमेडवर तसंच्या तसंच
1: हाताने बनवलं
0: हो कॅलिग्राफीमध्ये माझं खूप छान हँडरायटिंग आणि दिलं पाठवून इंटरव्ह्यू आले. आता इंटरव्ह्यू ट्रू कॉपी वगैरे त्यांनी ते घेतली ते हेडमास्टर हेडमास्टर सही केले तू कशाला बघतो काय आहे आपल्या शाळेच्या विद्यार्थी दिली त्यांनी सही. तर ते पीडब्ल्यूचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एसी ते होते ते म्हणले ओरिजिनल कशाला पाठवलं तू ओरिजिनल म्हटलं मग यार बेकार काम झालं बरं ठीक आहे म्हणे मग माझं सिलेक्शन झालं. तर तो म्हणाला चला तो ओरिजिनल मागायचं तर काय द्यायचं तो बोल झालं जेल मी जायगा तू और जिंदगी खराब हो जाएंगी तरी. अरे म्हटलं मी गेलोच नाही
1: इंटरव्ह्यूला गेलेच
0: नाही इंटरव्ह्यू सिलेक्शनला
1: सिलेक्शन
0: नोकरीवर गेलो नाही ओरिजिनल मागतात ना ज्या वेळेस नोकरी तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट तपासतात सगळे आणि माझ्याकडे सर्टिफिकेट कुठे आहे ड्रॉइंगचं ज्याच्यात ते पाहिजे इंटरव्ह्यू काहीच नव्हतं ना ते होतं. मग ते सगळं त्यांनी 2 वेळा मला कॉल दिले माझ्या हँडरायटिंगवर तर ते भानगडी केल्यामुळे चोरीचा माझा माल सगळा म्हणजे हाती जावळलं म्हणजे मेलच ना आयुष्य बरबाद व्हायचं. तर ते मग हे ते हे केले मुशेवटी जाहिरात आला पोस्टाची त्यावेळी खूप जाहिरात यायची टेलिफोनच्या पोस्ट सगळ्या म्हणजे केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या त्या सगळ्या याच्या. तर ते मी अर्ज केला मग मी याला जागा घेतली डीएसबीला माझ्या शाळेजवळच होती कॉलेज उघडलं होती डीएसबीचं कोणीच येत नव्हती तिकडे. मग मी घेतलं काय टाईमपास करावं म्हटलं काय बघा हे ते साबुदाणाचे वळ्याचं तर तिथं ऍडमिशन घेतली 3 महिने होती तिथं मग पोस्टाची जाहिरात झाली मी पाठवलं तर जून ह्या तर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये हे आला आणि तिथं इंटरव्ह्यू नाही होती त्यावेळेस पोस्टात मेरिटवर सिलेक्शन व्हायचं आणि एनिवेअर इन महाराष्ट्र म्हटलं तिथं जागा होत्या खाली
1: नगरला
0: आणि त्या याच्यात एक तर माझं पर्सेंटेज चांगलं मेरिट आहे चांगलं आणि शिवाय रिझर्वेशन एसटीचं त्याच्यात झालं सिलेक्शन झालं कॉल आला. तर मी त्या डॉक्टरकडे पण जायचं होते हे प्रिन्सिपल होता काय झालं मी ऍडमिशन घेतली आणि अनाटॉमीची जे आहे ना चित्र असतात हाडगड रात्री भरून त्या ड्रॉइंग पेपरवर काढली तर सकाळी कॉलेजला लावले वर्गात प्रिन्सिपल आला हे कोणी केलं ते शिपाई म्हणे ह्या पोराने केलं म्हणे प्रिन्सिपलने मला बोलावलं मग ते काय काय करतो म्हटलं पुस्तकं वाचतो लायब्ररीचे वगैरे असं सांगितलं. तर त्याचा रामदास फेडला दवाखाना होता त्या डॉक्टरचा आणि सगळे पेशंट ते मी त्याचं दवाखाना जायचो झाडायचो पाणी गिनी भरायचो स्वच्छ करायचो ते त्याचं माझं चांगलंच जवळ प्रिन्स शाळेत आलो की प्रिन्सिपल बाहेर गेलो की मित्र माझं वाचन चांगलं त्याच्याकडे इतके पेशंट यायचे आणि त्याच्याकडे 10-10 पोते ज्वारीचे हे ते मला पण द्यायचे ते माझं प्रामाणिक पण तो म्हणे जाऊ नको माझा कॉल आला म्हटलं चाललो सर तो म्हणे नाही नाही म्हटलं मला एक सांगा मला मला हे जे टॅक्ट आहे ना पेशंट तपासायची हे मला सांगता का तुम्ही अरे मी तुला सांगितलं असं म्हटलं नाही तुम्ही म्हटलं अंगठे कापले आता ते जोशी म्हणजे ब्राह्मण म्हणून आणि खूप चांगले आमची जमायची चष्टामस्कर म्हटलं तुम्ही अंगठे कापले गरीबाचे आणि तुम्ही काही दिले नाही विद्या म्हटलं मी अंगठाही कापू देणार आणि ती जाऊ दे मिळलं म्हटलं मी पोस्टात जाईन तर त्यांनी म्हटलं मला शब्द द्या तुम्ही बेमाना म्हणजे माझा त्याही वेळेस स्वभाव असा माणसाचा ह्याचा पण ते काही हे नाही गेलं मग पोस्टात गेलो ते सोडून दिलं आणि असं करून ते मग ते बडोदा टीन वहिनी बडोदाला तिकडून मग नगरला आलो. मग हे इथलं स्थित्यंतर वेगळं, जसं चौथीपर्यंत गावातलं स्थित्यंतर, ते नंतर शहराचं स्थित्यंतर, त्यानंतर मग हे इकडलं आता हे स्थित्यंतर नवीन, सगळं नवीन, मित्र सगळंच बदल, भाषा नवीन. मला आता एक वर्ष सुधारलंच नाही.

0: वराडी सगळी यायची, सगळे हसायचे. जाण्या मग मग मी करतो ना भाऊ, जाऊन सेकंड कोण राहिले तुम्ही, वा वा वा, अरे चला हे का असं आहे
1: म्हणजे नगरी भाषा.
0: हा नगरी भाषा आणि ती माझी बरोडी भाषा असं ते छान गेलं. 2-3 वर्ष नंतर मग ते वाचन बाबूजी देशमुख वाचनालय ओळखी झाल्या. मग माझ्यातलं साहित्यिक जागृत झाला, कवी जागृत झाला, चित्राचं वातावरण. पुण्याला जायचो.
1: नगर मधल्या वातावरणाविषयी आणि याच्याविषयी बोलण्या अगोदर थोडं मला चित्रकलेविषयी तुमच्यासोबत थोडंसं बोलायचं. म्हणजे तुमच्या चित्रांच्या बाबतीत जर विचार केला ना, तर तो जो काळ आहे म्हणजे ज्या काळाच्या विषयी आपण बोलतोय, ज्यावेळेस तुम्ही नगरला इथं आले, तो 70 च्या साली 70 ला, तर त्या काळात इथं केळकर सर होते, त्याच्यानंतर टेंभुर्णीकर सर होते, किंवा शेकटकर सर होते, विठ्ठलकर सर होते, अशी एक रिअलिस्टिक मध्ये काम करणारी मंडळी होती सगळी, जे पोर्ट्रेट्स करायचे, मेमरी
0: ड्रॉईंग
1: त्या पद्धतीत ते काम करत होते. आणि तुमची एक काम करण्याची एक वेगळी पद्धत होती, तुम्ही ब्लॅक पेन, व्हाईट पेपर अशा पद्धतीने ते ड्रॉईंग म्हणा किंवा तुमची चित्र असायची. तर ह्या सगळ्या वातावरणात तुम्ही स्वतःला कसं सांभाळत होते? कारण की एक कलाकार म्हणून आपण एक स्वतःचा अवकाश शोधत असतो कायम, आपल्या राहण्याच्या ठिकाणी म्हणा किंवा आपल्या गावात म्हणा, तर त्या सगळ्या परिस्थितीविषयी थोडस तुम्ही
0: काय झालं माहितीये काय, मी वराडातला अकोल्यातला हे नगर नगर. आणि दुसरी गोष्ट की चित्रकाराचं जे असतं एक रूप, तो काय जे असेल ते ड्रॉईंग शिकवतो किंवा पोर्ट्रेट करतो किंवा त्यावेळी ETD म्हण काय असं असेल ते किंवा GD-ARD म्हण, हे मला काहीही माहिती नव्हतं. ETD काय, GD-ARD काय, काहीही माहीत नव्हतं, कुठलाही आर्टिस्ट माहीत नव्हता. फक्त मला माहित होतं त्या धर्मिक मधला की हेब्बर एमएफ हुसेन आणि त्याच्यात जे यायचे ते माझ्यासारखे तेवढेच लोक माझ्या डोक्यात होते. आधी दिल्यानंतर ह्या लोकांच्या माझा काही संबंध नाही ना, मी पोस्टात मग इथे रुळलो ना, ते इथं माझं अक्षर चांगलं म्हणून म्हणून मी माझं रेकॉर्ड खूप छान द्यायचं. तर पोस्टमास्टर त्यांनी मला एन्क्वायरी काउंटर दिलं तिथलं की अर्जाचे पत्र काहीतरी आलं नव्हतं सरांना, केळकर सरांना, रझा ज्यांचे मित्र, तर काहीतरी गोळा म्हणून ते पोस्टात आले दुपारी साधारणतः 1-1.5 दरम्यान. आणि ते आले होत कस होत ते पोस्टात, मी परत योगायक असतो तो, मी असंच काढत होतो आणि ते आले, त्यांनी असं बघितलं चोरून हा काय करतो, मला काही संबंध नाही, मी कोण, ते कोण, सर कोण, काय माहिती. मग ते पाठीमागून गेले, पोस्टमास्टरला सांगितलं त्याचे पोरगाणं त्याला बोलावं. मग त्यांनी आता ते गौरव गोंबडे व्यक्तिमत्व आणि याची प्रिन्सिपॉल पोस्टमास्टर त्यांना एकदम ऑनर दिला ना आर्टिस्ट म्हणून. मग मला त्याने थांबा म्हणायची चेष्टा करू, ते म्हणे इकडे अमर इकडे, तो घाबरलो. मग घाबरलो म्हटलं काय झालं, वर म्हटलं हा माणूस आता येऊन गेला ज्या मला कॉर्नर राखे, काय म्हटला मेरे बाबाचा, म्हटलं सर काय ध्यान म्हणे काय करतो तू, तुला माहित आहे डिपार्टमेंटचं आहे तू काय करायला, जे ताणलं मला माझ्या डोळ्यात पाणी आलं, म्हटलं बेकार नोकरी घेते काय, म्हटलं सर आमच्याकडे फार वाईट पोस्टाचं काही हे स्टेशनरी हे काही, तर ते हसत होते. म्हणजे मी म्हटलं सर यांनी काय सांगितलं बा पोस्टमास्टरला, म्हटलं चुकलं सर मी असं रडत होतो हे, आणि ते डॉक्युमेंट घेतलं त्यांनी आणि अरे घाबरू नको घाबरू नको, मी पोस्टमास्टरला सांगत होतो हा आर्टिस्ट आहे चांगला आहे आणि याला ड्युटी जर दिली याची कॉलेज बदलून तर याला कॉलेजला ऍडमिशन घ्यायला सांगा. मग ते म्हणे सर्टिफिकेट घेऊन येते, म्हटलं माझ्याकडे काहीच नाही सर्टिफिकेट काहीच नाही. मग ते म्हणाले याला कशाचीच गरज नाही, ETDची नाही, याची नाही, कुठल्या कॉलेजची नाही, हा यालाच राहू द्या, फक्त एकच करा म्हणे याला जरा लाईट ब्रँड देत जा म्हणे याला तुम्ही असे असतो चांगला पोरगा आहे ते चांगला. मग त्यांच्याकडे रजाच्यामुळे म्हणजे पत्र आलं का, मग मी सांगायचो मीच जायचो सर पत्र नाही आला बरं का, ते चितळे रोडला राहायचे ते त्यावेळेस त्या कोपऱ्यात. तर विठ्ठलकर सर माझी ओळख नव्हती, नंतर तुमचे शेकटकर सर माझी ओळख नव्हती, टेंभुर्णीकरांचे ते इथे नव्हते, ते वेगळ्या डिव्हिजनला होते टेंभुर्णी, ते चित्र काढतात तेही मला माहीत नव्हतं. तर ह्या लोकांची किंवा यांचं जाणं घेणं काहीच माहीत, फक्त ओळख झाली ते मंत्रकरांची, आपले केळकर सरांची, आणि त्यांनी सांगितलं तुला काही गरज नाही बरोबर, तू तुझा राह म्हणे, तू काही करूही नको, कोणाला पाहू नको, गुरुही करू नको, इतके ते बरं ते होते. कम्युनिस्ट माइंडचे असल्यामुळे माणुसकी होती त्यांना, कम्युनिस्ट माइंडचे जे लोक असतात त्यांना जरा माणसाविषयी प्रेम असतं, ते बाकीचे जाऊ द्या, पण माणसाविषयी कणव असते ते भेदभाव करत नाही, मी क्लास वन आहे हा शिपाई आहे नोकर आहे याला कसं तसं नाही, तर तीच वृत्ती त्यांची नव्हती, त्यामुळे त्यांनी मला त्यांचा बराचसा सहवाद त्यांच्याकडे होता म्हणजे त्या सरांनी. नंतर मग त्यांनी मला काही काही थोडंसं हे दाखवत गेले ते राजाजी काही त्यापूर्वी त्या काळातले जे पेंटिंग होते पेंटर होते ते गेलो मी चितळे रोडला गेलो की ते दाखवायचे मला असं एवढंच फक्त. नंतर मग सरांची विटणकरांची भेट झाली ओळख झाली ते ते मला वाटतं काहीतरी एटीडीलाच होते येईल तर याला पुरगत कलाला तसंच त्यांची कुठेतरी भेट झाली माझी. मग ते असं वाढत वाढत मग मी चित्र करतो मग नंतर नाथ वैराळांची भेट झाली म्हणजे याचं ते त्यांची माझी चांगली जमली कारण त्याला कारण आहे मित्रत्व का जमलं नाथ वैराळांचं ते होते मुंबईला मुंबईला राहायचे आणि इथे ते यायचे ते अण्णाभाऊच्या सान्निध्यात राहायचे ते अण्णाभाऊ साठे आणि आचार्य रजनीश तो असा एक माणूस आहे वल्ले तो फार ग्रेट माणूस म्हणजे दुर्दैव असं त्या माणसाला हे कोण ताकदीचे आहेत त्या त्या क्षेत्रातले आपण नाही का मित्र म्हणून काय आपल्याला काही नसतं पण त्याचे जगभर काय असतं ते पाहत नाही आपण विचार नाही घेणार. त्यांचे त्यांनी लिहिलंय होतं चरित्र ते मला दाखवलं त्यांनी म्हटलं बदल करायचा तो भाग वेगळा जाऊ दे पण त्यांची जवळजवळ 100-150 कवर्स रजनीश यांची नाथ वैराळीने केली आणि तो माणूस साध्या माणसाला घेत नव्हता ना रजनीश जगभरातले लोक त्याच्याकडे आणि त्यांची कव्हरही करायचे काय काय इतके अप्रतिम कव्हर आहेत त्यांची लाईनवरचे नाथ वैराळी त्याच्यामुळे माझे ते इथे आले की म्हणजे नेहमी मग भेटायचे पोस्टात यायचे भेटायचे ती उर्मी पण काढायची मार्मिक सारखं त्या काळात ती काढायची मला म्हणाले म्हटलं मग मी हे करत नाही का मी चित्र व्यंगचित्र काढत नाही पण माझी शैली धड व्यंगही नाही काही नाही ते म्हणे तू काढू शकशील तू हे तुझी शैली तू व्यंग म्हटलं मला डोक्याला खराब कशाला करू बरं त्याला अलर्ट राहावं लागतं वाचन पाहिजे वेगवेगळ्या घडामोडीचं चिंतन पाहिजे कॅरेक्टर तुम्हाला पकडता आला पाहिजे हा ते हा भाग वेगळा पण ते आमची मैत्री मात्र तेवढीच त्यांची नंतर मग विटणकरांची चांगली झाली नंतर मग थोडं थोडं शेकड करतो ज्याला सहवाद चांगला म्हणतो तो नाथ वैराळांचा जास्त आहे मग विटणकर चांगले संबंध असे मग आमचं माशिक तो साहित्य प्रकार तो भाग नंतर ती डेव्हलपमेंट माझी ती अशी नगरमधली ती मी माझं करायचो मी माझं करायचो त्यावेळेस वाङ्मयीन मासिक असायची ती म्हणजे विदर्भ साहित्य संघात युगवाणी असं नागपूरला साहित्य क्षेत्रातलं आणि मराठवाडा साहित्य परिषदेचं प्रतिष्ठान असायचं तर त्यावेळी वेगवेगळे प्रयोग साहित्य चालायचे ते चित्रकलेचे ते काय करायचे ते जे रेखाटणं ज्याला म्हणतो मुक्त तर ते पण ते छापायचे ते तर अस्मिता दर्श त्यावेळेस औरंगाबादला पांतवणे सर काढायचे ते म्हणजे दलित लिटरेचरचं हा परिवर्तनाचं साहित्य मग त्यांच्याकडे पाठवायचो बरं ते कसं पाठवायचं हे माहीत नाही घडी करून पाठवायचो त्या हंसला पाठवायचो चित्र ते पाहायचो दिवळ्यांकडे पाठवायचो मग ते म्हणाले घडी नका करू ब्लॉक होत नाही त्याला हे पडतात म्हणून ते मला माहीत नव्हतं टेक्निक कोणी सांगत नव्हतं मी चित्रकाराला कोणा विचारतो बघ कसं असतं काय असतं हो असं असतं असतं असं असतं तर पांतवणे सरांनी मला ते औरंगाबादला सुपारी हनुमान ते भागात ते तुम्हाला नेलं ते पेन दिले टाक दिले ते तुमचे ते ट्रेसरच्या करता बारीक हे दिले ते त्यांनीच दिले ते दुकानदारांनी ते ड्रॉइंग पेपर दिले हे केलं हे केलं मग त्यावेळेस मी त्यांना ते काढलं मग बदल झाला टेक्निकचा तुम्ही आपला त्यावेळेस बॉल पेन आले होते नव्याने म्हणजे रुळले होते तर त्याने हे काढायचो मी तर नंतर नंतर मग पुढे पुढे मग सगळ्या असा बदल बदल पण रंगाचं काय झालं की मी लॉजमध्ये राहतो 14 रुपये क्वाटणी खोली केली नव्हती ते खोली दिली त्यांनी खालची तिथे एक आर्टिस्ट होता इंदोरचा तो श्रीमंतांची पोर्ट्रेट करायचा इंदोरचा आर्टिस्ट होता मग तो म्हणाला की आमचा म्हणे एक आहे ते पोर्ट्रेट आहे तो पण चांगले चित्र काढतो मग त्याच्याकडे बघितलं मी ते तो पण मस्त धुंद व्हायचा मग पोर्ट्रेट करायचा तर ते पाहिले मी म्हटलं मग त्याने पाहिलं माझे अरे हे बच्चा बोले अलग आहे यार बोले तू इसके नाद मी मध आवले तू पोर्ट्रेटचे तू मला म्हणाला तू तेराही बोल जसं केळकर सरांनी म्हटलं तसं त्यांनी म्हटलं तू ये लाईन मी नाही आणा बोल तू तेराही.
2: संचित अहमदनगरचं या विशेष मालिकेत आज आपण ऐकत आहोत फाय फाउंडेशन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेले ज्येष्ठ रेखाटनकार श्रीधर अंभुरे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला सृजन फाउंडेशनचे मयूर रमेश भुजबळ यांनी. श्रोते हो, ज्येष्ठ चित्रकार श्रीधर अंभुरे हे आज आपल्यामध्ये नाही राहिलेत आणि खरं म्हणजे त्यांच्या आठवणी नेहमी सोबत राहतील. त्यांना पुन्हा एकदा मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि याच आठवणींना उजाळा देण्यासाठी रेडिओ नगर 90.4 FM वरील मुलाखत आम्ही पुन्हा प्रसारित केली आहे. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात, कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत। श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत। भाग 24, वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा।
2: मातृगायनाचे महान मंगल स्तोत्र अर्थात श्यामची आई, लेखक साने गुरुजी। श्यामची आई या पुस्तकातील रात्र 24वी, सोमवती अवस। ज्या सोमवारी अवस येते तिला सोमवती अवस म्हणतात। त्या दिवशी सोमवतीचे व्रत घेतलेल्या ब्राह्मणांच्या सुवासिनी बायका पिंपळाची पूजा करतात। सोमवारी अवसेला कोणत्या तरी 108 वस्तू देवाला वाहवयाच्या असतात। मग पुढे 108 विडे, 108 आंबे, 108 रुपये, 108 दिडक्या, 108 केळी, 108 खण, 108 नारळ, 108 पेढे, 108 लुगडी, ज्याला जशी ऐपत असेल त्याप्रमाणे देवाला द्यावयाचे, दान करावयाचे, अशी घटना आहे। ज्याचा जो उपाध्याय असेल त्याला हे सारे मिळते, परंतु तो उपाध्यायी सर्व स्वतःच्या घरीच ठेवित नाही, पारावर इतर उपाध्याय मंडळींना तो ते वाटतो। ही पद्धत फारच सुंदर आहे, त्यागावरती उभारलेली आहे व तीमुळे उपाध्याय मंडळीत परस्परांचा द्वेष मत्सरही करण्याला अवकाश राहत नाही। माझी आई जेव्हा एकत्रात होती, भरल्या घरात श्रीमंतीत होती, तेव्हाच तिने सोमवतीचे व्रत घेतले होते। 108 पावल्या, 108 विडे, 108 पेढे अशा चांगल्या सोमवती तिने त्यावेळेस घातल्या होत्या। परंतु आता गरिबी आली होती, तिलाच नेसायस लुगडे नव्हते तर 108 लुगडी कुठून देणार, तिलाच खावयास नव्हते तर ती काय देणार। सोमवतीचे व्रत एकाएकी सोडता येत नाही, घरात पतीजवळ तरी कोणत्या तोंडाने ती मागणार, पतीजवळ काय होते। नाताळची सुट्टी असल्यामुळे मी घरी होतो, सोमवती आली होती, मी आईला विचारले या सोमवतीला तू काय घालणार, काय ठरवले आहेस। जानकी वहिनी 108 सुपाऱ्या, ओल्या सुपाऱ्या घालणार आहे। आई म्हणाली, बाळ, 108 पोफळी माझी घालून झाली आहे, मागे सीता आत्याने पाठवली होती, मग तू काय घालणार आहेस। 2 दिवस तर राहिले सोमवतीला, काही ठरवायस हवे ना आई। 108 गुळ म्हणजे का 108 गुळाच्या ढेपा वावायच्या, 108 तेल म्हणजे का 108 तेलाचे डबे द्यावयाचे। आई म्हणाली, कुणी 108 डबे दिले तरी हरकत नाही, परंतु गरीब असला तर तो ठरवितो का 108 आतपाव देईन, 108 पावसर देईन, किंवा एकदम एक मन गुळ, सव्वा मन तेल असे देतात, त्यात वाटेल तसे 108 भाग बसवावे। मी विचारले, आई तू 108 आतपाव गुळ घातलेस तर। श्याम, घरात विष खावयास दिडकी नाही, गळफास लावायला सुतळीचा तोडा नाही, कुठून आणायचे पैसे। झाडका आहे आपल्या अंगणात, हलवले की पडले पैसे। आपण गरीब आहोत श्याम, मी म्हटले 108 आवळे घातले तर। बाळ, 108 आवळे एकदा मी घातले होते, सोलीहून त्यांनी आणले होते, आपला सोलीचा तुकाराम नव्हता का, त्यांनी दिले होते। आई म्हणाली, आई 108 चिंचोके घातले तर नाही का चालणार। मी हसत हसत विचारले, आई म्हणाली, हो चालतील तर काय झालं, पण काय लोक हसतील, होय ना, हसतील, त्याचे दात दिसतील, त्यांच्या हसायला काय जाते, द्यायला थोडेच कोणी येते आहे, हसायला सारे, मदत करायला कोणी नाही, देव तर हसणार नाही ना, देव रागवणार नाही ना। मी विचारले, आई म्हणाली, श्याम देव नाही रागवणार, अरे देवाला विदुरा घरच्या कण्यासुद्धा आवडल्या, मिटक्या मार मारून त्याने खाल्ल्या, सारखे ताट चाटीत होता तरी त्याची तृप्ती होईना। देवाने सुदाम्याचे पोहे कसे खाल्ले, जसा अधाशी व उपाशी रुक्मिणीला एक मूठ देण्यास तयार होईना, देव उपाशीत असतो,
3: प्रेमाने त्याला कोण देतो? लाखात एखादा प्रेमाने दिलेले त्याच्या पोटात जावयाचे. भुकेल्या देवाला द्रौपदीचे पान खाऊन ढेकर आली. देवाला प्रेमाने द्या, ते त्याला दुधाच्या समुद्रापेक्षा थोर आहे. शबरीची उष्टी बोरे ती कशी खाल्ली रामाने? तू वाचले आहेस ना? देवाला सारे चालते. त्यात भावभक्तीचे तूप ओतलेले असले म्हणजे झाले. त्यात हृदयाचा ओलावा असला म्हणजे झाले. मग चिंचोकेच काय? पण 108 दगड जरी देवाला दिलेत तरी त्याला खडीसाखरेप्रमाणे गोड लागतील. ते प्रेमाने दिलेले दगड तो चघळीत बसेल, शतजन्म चघळीत बसेल व म्हणेल, भक्ताने फारच अप्रतिम मेवा दिला. पटकन फुटत नाही, विरघळतही नाही. एक एक खडा तोंडा धरून ठेवायस वर्ष पुरेल. श्याम देवाले अरे काय, त्याला काहीही द्या, परंतु आपण जे देऊ ते देताना त्यात हृदय ओतून दिलं पाहिजे. श्याम, द्रौपदी शबरी यांच्या भक्ती इतकी माझे कुठे आहे भक्ती? मला कुठे तशा भक्तीने चिंचुके भरून देता येणार आहे? आपली नाही हो तितकी लायकी. मग तू काय घालणार आहेस सांग ना, ठरवले असतील काहीतरी? मी विचारले. आई म्हणाली, मी 108 फुले वाहणार आहे. फुलासारखे निर्मळ व शुद्ध दुसरे काय आहे? फुले वाईन हो मी. आई म्हणाली, श्याम, जे वाहवायचे ते देवासाठी असते, ते भटजीसाठी नसते. देवाच्या पायावर वाहिलेले फूल भटजीस घ्यावे वाटले तो थोर प्रसाद आहे असे त्याला वाटले तर घेईन, नाहीतर देवाच्या पायावर फूल राहील. आपणास दुसरे काही देता येत नाही तर काय करायचे? देता येईल ते देवाला द्यावे. मग कोणती 108 फुले वाहणार आहेस? आपणाकडे फुले तरी चांगली कुठे आहेत? नाहीतर आई, 108 पानेच वा. 108 तुळशीची पाने, 108 बेलाची पाने, 108 दुर्वा. आई, देवाला फुलांपेक्षा पानेच का गं जास्त आवडतात? किती फुले असली तरी तुळशीपत्र, दुर्वा, बेल यांच्याशिवाय पूजा पुरीच होत नाही. विष्णूला तुळशीपत्र, गणपतीला दुर्वा, शंकराला बेल, त्यांना फुलांपेक्षा यांचीच आपली जास्त आवड का गं आई? असे मी विचारले. आई म्हणाली, तुळशीपत्र दुर्वा वगैरे मिळाल्यास त्रास नाही पडत, वाटेल तेथे होतं. थोडे पाणी घातले की झाले. फुले म्हणजे ठरलेल्या ऋतूतच फुलायची, परंतु पाने आपली नेहमी आहेत. झाड जिवंत आहे तोपर्यंत पाने आहेतच. पानांचा दुष्काळ फारसा नाही म्हणून ऋषींनी संतांनी देवाला पानच प्रिय आहे असे सांगून ठेवले. ते तरी नेहमी देवाला भक्तीने वाहवयास माणसाला अडचण पडू नये. माझ्यासारख्या गरीब बाईला देवाला साधे पान वाहवयासही लाज वाटू नये. दुसऱ्यांनी देवाला वाहिलेले रुपये खर नारळ पाहून मला त्यांचा मत्सर वाटू नये म्हणून देवाला पान प्रिय आहे असे संतांनी ठरवले. श्रीमंताला आपल्या संपत्तीची ऐट वाटावयास नको व गरीबाला गरिबीची लाजही वाटावयास नको असा या पत्रपूजेत अर्थ आहे. श्रीमंताने केवढी मोठी दक्षिणा दिली तरी वरती तुळशीपत्र ठेवून ती दक्षिणा देवयाची हेतू हा की श्रीमंताला आपण फार दिले असे वाटू नये. आपण एक पान दिले असे त्याला वाटावे. गणपतीच्या पूजेला, हरताळकांना, मंगळागौरीला ही पत्री आधी पाहिजे. ही साधी सुंदर पाने आधी हवीत. 108 तुळशींची दळे मी पुढे केव्हा तरी वाहणार आहे. मग यावेळेस कशाची फुले घालणार? तू तर सांगतच नाहीस, मी अधीर होऊन म्हटले. आई म्हणाली, मी परवा रात्री त्यांना सांगितले की सोमवतीला चांगलीशी फुले घालायचे ठरवले आहे. झेंडू, पांढऱ्या चाफ्याची फुलेही आहेतच, परंतु जर चांगली सुवासिकांता आली कोठून तर आणावी. मी एकदम म्हटले, म्हणून भाऊ गावाला गेले आहेत? होय होय, ते जालगावला गेले आहेत. तेथे बरव्यांची मोठी बाग आहे. त्या बागेत नागचाफ्याची फुलझाडं आहेत. ती 108 फुले मिळाली तर पाहावी म्हणून ते लांब गेले आहेत. आपल्याजवळ पैसे नाहीत, परंतु चालण्याचे श्रम करावयास पाय आहेत असे ते म्हणाले. आई म्हणाली, मित्रांनो, चाफ्याचे अनेक प्रकार आहेत. पांढरा चाफा, हिरवा चाफा, सोन चाफा व नाग चाफा। पांढऱ्या चाफ्याशिवाय बाकीच्या सर्वांस सुगंध आहे। सोन चाफ्याचा वास फार असतो, परंतु नाग चाफ्याचा गोड असतो। चार बाजूंना चार चार शुभ्र स्वच्छ रुंद अशा पाकळ्या व मध्ये पिवळा परागपंज असे हे फूल असते। फारच सुंदर दिसते हे फूल। गरिबीत राहूनही ध्येयवाद दाखवणारी व आचारणारी माझी आई होती। पतीला देता येणार नाही ते त्याच्याजवळ मागून त्याला रडविणारी खिन्न करणारी ती नव्हती। त्याला लाजविणारी खाली मान घालावयास लावणारी ती नव्हती। त्याच्याजवळ साधी फुलेच मागणारी, परंतु ती खटपट करून दूरवर जाऊन चांगली पाहुणाना असे सांगणारी, पतीलाही ध्येयवाद शिकवणारी आणि देवासाठी झिजावयास लावणारी अशी ती साध्वी होती। या ठिकाणी श्यामच्या या पुस्तकातील रात्र 24वी या ठिकाणी संपली।
1: श्रोते हो, श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलं। वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडी यांचा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रसिक हो नमस्कार, रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते आहेत सुहास जोशी। आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात राग बिलास खाणी तोडी। ऐकूयात स्वर संजीवनी।
1: नमस्कार, मी सुहास जोशी बोलतोय। आजच्या या कार्यक्रमात आपलं स्वागत। आज सादर करणार आहे राग बिलास खाणी तोडी। हा राग ऐकल्यामुळे मेंदूला चालना मिळेल, मनाची प्रसन्नता आणि एकाग्रता वाढेल, आणि मुख्य म्हणजे निराशा किंवा डिप्रेशन याचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर त्यापासून सुटका व्हायला मदत होईल। तुम्हाला जर काही प्रश्न असतील, सूचना असतील तर ईमेल पाठवा। ईमेल ॲड्रेस आहे emailcuretune@gmail.com emailcuretune@gmail.com। धन्यवाद।

0: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM वर आपण ऐकत होतात संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. आज तुम्ही ऐकलात राग बिलास खाणी तोडी. गायक आणि सादरकर्ते होते सुहास जोशी. रसिक हो, स्वर संजीवनी या कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पाणी आहे अनमोल रतन, ते वाचविण्याला करा प्रयत्न. लहान कृतीहून मोठे बदल, जागरूक व्हा, करा पाण्याचे रक्षण. भावी

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला. आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा. परिवारासोबत पाण्याची बचत करा. दररोज पाण्याचा वापर नोंदवा. स्वतः जलसंवर्धक बना. इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा,

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.
1: देखो देखो वो आ गया.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार, माझे नाव शोभित अनिष्का संजय. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या 5:05. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.